सुप्रभात श्रोते हो, 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रातःकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. ऐकूयात सुविचार. स ही भवती दारिद्रो यस्य तृष्णा विशाला, मनसी च परितुष्टे को अर्थवान को दरिद्रा. अर्थात जिसकी कामनाएं विशाल हैं वही दरिद्र है. मन से संतुष्ट रहने वाले के लिए कौन धनी और कौन निर्धन. सुविचार श्रोते हो अपने एकलत. श्रोते हो, आज आहे भारतीय सौर तिथि 19 वैशाख शके 1948 अर्थात शनिवार दिनांक 9 मे 2026. श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलवाद्यानं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सनई वादन श्रोते हो आपण ऐकत होतात. 6 वाजता येत हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत कार्यक्रम विचार शलाका. जाणून घेऊयात आशीर्वाद याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार.

नमस्कार श्रोते हो, आजचा आपला विषय आहे आशीर्वाद। मानवाच्या जीवनात आशीर्वादाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। मोठ्या व्यक्तींनी लहानांच्या सुखसमृद्धी आणि कल्याणासाठी दिलेली शुभेच्छा म्हणजे आशीर्वाद। आशीर्वादामध्ये प्रेम, माया आणि सद्भावना असते, त्यामुळे माणसाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। भारतीय संस्कृतीत आई वडील, गुरु आणि वडीलधारी मंडळी यांच्या आशीर्वादाला फार महत्त्व दिले जाते। लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणे हा एक सुंदर संस्कार मानला जातो। आशीर्वादामुळे माणसाच्या मनात आत्मविश्वास वाढतो आणि चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते। पौराणिक कथांमध्येही आशीर्वादाचे महत्त्व दिसून येते। हनुमान यांना देवतांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांना अपार शक्ती प्राप्त झाली। तसेच श्रीराम यांच्या जीवनातही वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरले। भारतीय परंपरेत आई वडील, गुरु, संत, वडीलधारी मंडळी यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे। म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे, आई वडिलांची माया महान, त्यांच्या आशीर्वाद

आशीर्वादात असतो देवाचा मान, गुरूंच्या शब्दात ज्ञानाचा प्रकाश, आशीर्वादाने उजळतो जीवनाचे आकाश. आशीर्वादाची गरज माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाची आहे. मोठ्या व्यक्तीच्या शुभेच्छा आणि मंगल कामनांमुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो, मनाला धैर्य मिळते, चांगले कार्य करण्याची इच्छा वाढते, जीवनाला योग्य दिशा मिळते, मोठ्यांचा आदर करण्याची भावना निर्माण होते, कठीण प्रसंगी संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. आशीर्वादाचा माणसाच्या जीवनावर चांगला आणि सकारात्मक परिणाम होतो. म्हणून प्रत्येकाने मोठ्यांचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आशीर्वादातील चार अक्षरे प्रतिकात्मकरित्या विविध अर्थ व्यक्त करतात. वंदन हे एका इच्छेने प्रेरित असल्यामुळे वंदन करताना शिष्यांची इच्छा काय आहे हे गुरूंना माहीत असल्याचे असे नाही. जर शिष्य रणांगणात गेला तर गुरु त्याला विजयाचा आशीर्वाद देतात. दीर्घायुष्य लाभो आणि सुखी हो यासारखे शब्द आशीर्वाद म्हणून वापरले जातात. परंतु सामान्यतः जेव्हा आपण वडीलधाऱ्यांकडे जातो तेव्हा आपण आपल्या इच्छा व्यक्त न करताच त्यांचा आशीर्वाद घेतो. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक अर्थ सामावणारा एक शब्द तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारे आशीर्वादातील प्रत्येक अक्षरासाठी एक शब्द तयार करण्यात आला. म्हणजेच प्रत्येक अक्षरासाठी चार शब्द, ही चार अक्षरे आहेत दीर्घायुष्य, ज्ञान, शक्ती आणि शहाणपण. प्रत्येक व्यक्तीची या चारींच्या वाढीची इच्छा असते. आपण आदराने वंदन केले तर मोठ्यांनी दिलेल्या कल्याणासाठी स्नेहपूर्वक शुभेच्छांचा प्रभाव निश्चितच पडतो. जे लोक वारंवार आशीर्वाद घेतात पण त्यांना काहीच फळ मिळत नाही याचाच अर्थ असा की त्यांनी आदराने वंदन केले नाही आणि भक्तीने आशीर्वाद स्वीकारले नाहीत. म्हणून नेहमी सर्वांनी आदराने प्रणाम करावा म्हणजे आशीर्वादाचे फळ सकारात्मक प्राप्त होते. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की मोठ्यांचे शब्द अमृतासमान, त्यातून मिळतो जीवनाला मान. आशीर्वादाने वाढते धैर्य खास, आनंदाने भरतो प्रत्येक श्वास. धन्यवाद.

आशीर्वाद याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार श्रोतेहो आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिगीत.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील भक्तिगीत. रचना आहे संत

किशोरी अमोणकर यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलत. रचना होती संत ज्ञानेश्वर महाराजांची. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत. रचना आहे अण्णा जोशी यांची, संगीत दिले निळकंठ अभ्यंकर यांनी.

निळकंठ अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली अण्णा जोशी यांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. स्वर होता सुधीर फडके यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. श्रोते हो आज जाणून घेऊयात खरीप पेरणीपूर्व तयारी याविषयी डॉक्टर UN आळसे यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी ऐका.
1: अरे दादा, आपला पिंट्या सैनिक अधिकारी व्हायचंय म्हणतोय बघ.
2: मग अडचण कुठं आहे?
1: अरे त्यासाठी काय करावं?
2: ते फार सोपं आहे बघ. सैनिक स्कूल आणि नवोदय शाळेसाठी सर्वांना माहीत असणारं नाव म्हणजे दत्त दिगंबर गुरुकुल, दत्तनगर, कारेगारवड, परभणी. अगं, इथं तिसरी चौथी पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच आहे म्हण.
1: अरे हे तर अगदी सोपं आहे बघ. सरांना फोन लाव बरं.
2: त्यांचा नंबर आहे 95 27 91 38 11.
3: रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणेवर गेली 25 वर्षांपासून आपल्या सेवेत असणारे मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी. येत्या रविवारी 10 मे रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर आपल्यासाठी आयोजित करत आहेत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे. संपर्क करा 88 30 93 13 88.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, पेरणी करत असताना आपल्याला जे पेरणीचे अवजार आहेत ते आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पेरणी यंत्र आहे, तिफन आहे किंवा रासन आहे, त्याच्यासोबत लागणारे सरते, त्याला लागणाऱ्या दोऱ्या आहेत, वखर, मार्कर, असे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे अवजार तयार असणं गरजेचं आहे. आता बरेचसे शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात, पण ट्रॅक्टरने पेरणी करण्यासाठी पण आपल्याला अवजारांची व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या रिंत अवजारामध्ये कापूस टोकन यंत्र आहे, बीव्हीएफ यंत्र आहे, सोयाबीन पेरणी यंत्र आहे, तसंच त्याच्यासोबतच तणनाशक फवारणी यंत्र आहे किंवा रासन करण्याचं यंत्र पण आहे. तर हे सगळे यंत्र व्यवस्थित आहेत की नाही ह्याची देखभाल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं ग्रेसिंग केलेलं की नाही, ऑइलिंग केलेलं की नाही, या सगळ्या गोष्टी पूर्वीच बघणं आवश्यक आहे. नाहीतर मग ऐन वेळेला मग धावपळ होती की एखादा नट नसला किंवा एखादा अवजार व्यवस्थित चालत नसलं तर आपल्याला मग ऐन वेळाला पेरणी उशिरा होण्याची शक्यता असते. आणि खरीच्या पेरणीचं वैशिष्ट्य असं आहे की एक दिवसानं जर पेरणीसाठी उशीर झाला तर त्याचा पण उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून पूर्वी म्हटलं जात होतं किंवा वटीचा आणि मोठीचा उत्पन्नावर नक्की परिणाम होत आहे. म्हणजे आता पेरलेलं किंवा वटीत असलेलं बियाणं आणि पेरलेलं बियाणं ह्याच्यामध्ये पण फरक होऊ शकतोय. त्याच्यासाठी वेळेवर पेरणी करण्यासाठीच्या दृष्टिकोनातून आपण सगळे अवजार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला जे आता निविष्ट लागणार आहेत

0: त्या पण आपण खरेदी करून वेळीच आपण घरी आणून ठेवल्या पाहिजे. त्याच्यामध्ये बियाणे, खत आहेत किंवा कीटकनाशक आहेत, बीज प्रक्रिया करण्यासाठी लागणारे औषध आहेत, तणनाशक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी अगोदर आणून ठेवाव्या लागतील. आणि आपल्याला किती लागतात त्याचा पण आपल्याला हिशोब करून एका डायरीमध्ये त्याची नोंद घेऊन मग आपण ते सर्व खरेदी करून व्यवस्थित ठेवून वेळेला पाऊस पडल्याबरोबर पेरणी कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बैलावर चालणारं एक कापूस टोकन यंत्र तयार केलेलं आहे आणि त्याची कार्यक्षमता एवढी जास्त आहे की साधारणतः 1.5 ते 1.5 घंट्याला 1 एकर रान टोकन करून होत आहे. म्हणजे 1 एकर टोकन करण्यासाठी साधारणतः 5 ते 6 मजूर लागतात. म्हणजे हे 5 ते 6 मजुराचं काम हे एक कापूस टोकन यंत्र 1.5 ते 1.5 घंट्यामध्ये करतंय. म्हणजे एवढी ह्याची कार्यक्षमता असल्यामुळं शेतकऱ्यांच्या पसंतीला हे उतरलेलं आहे. तसंच BVF यंत्र विद्यापीठानं तयार केलेलं आहे ट्रॅक्टरवर चालणारं आणि हे यंत्र सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. BVF वर जर सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांची आपण पेरणी केली तर साधारणतः 20 ते 30% उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी BVF यंत्राचा आवश्यक वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर 2 ओळीतील अंतर, 2 रोपातील अंतर हे ठेवण्यासाठी आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या त्या चकत्या आहेत, पेरणी यंत्र कशा प्रकारचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण तंतोतंत अगदी तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आणि मग पाऊस पडला की आपल्याला लगेच पेरणीला सुरुवात करता येईल आणि त्या पेरणीमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही अशा पद्धतीनं आपली पेरणी होईल. आणि पेरणी झाल्याबरोबर लगेच आपल्याला तणनाशक उगवणीपूर्वीची जर मारली तर ते अधिक फायदेशीर होते. कारण उगवणीपश्चातची तणनाशकामुळं थोडाफार पिकाला धोका झाल्यासारखा वाटतो. कारण पिकं थोडीशी पिवळी पडतात आणि मग त्या पिकांना पुन्हा जोम येण्यासाठी वेळ लागतो. म्हणून आपण पेरणी नंतरची परंतु उगवणीपूर्वीची जर तणनाशक घेतली, उदाहरणार्थ पेंडेमिथिलीन आहे किंवा तृणवर्गीय पिकामध्ये ॲट्राजिन आहे, अशा प्रकारची तणनाशकं वापरली तर निश्चित याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.
1: खरीप पेरणी पूर्वतयारी याविषयी डॉक्टर UN आळसे यांनी दिलेली माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं, आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व कम्प्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: आता नेमकी कारणं काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते हे सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे

0: न्यूरोपॅथी असतं, ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतात, जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हाताला मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
1: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
0: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर तेही एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाइन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: हा, डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धतीसुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये

0: मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरा रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षात जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू.

7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नव्वाजून 10 मिनिटांनी लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत कार्यक्रमांतर्गत ऐकू शकाल. दाग या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत साहिर, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. 10:30 गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. विषय आहे आई. 11:05 नाट्यरंग, नाटक महानदी. लेखक प्राध्यापक कमलेश महाजन, सादरकर्ते लक्ष्मीकांत धोंड. सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं. 11:35 सुरो का मेला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सहभाग आहे सुमेधा कुलकर्णी यांचा.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हिंदी बातम्या 1 वाजता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या अंतर्गत गीत बहार, भावधारा, कृषीवाणी, आरोग्यम, धनसंपदा, परिसर हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, तसंच 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेत 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम, विषय आहे फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे नियोजन. याविषयी डॉक्टर अश्विनी गावंडे यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

हो आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी. श्रोते हो, आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.

0: सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन

0: या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहावीचा निकाल जाहीर, 92% मुलं उत्तीर्ण, मराठवाड्यात लातूर जिल्हा अव्वल. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप, राज्य थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार. वाहतूक नियमांविषयी जागरुकतेसाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश. आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 92.09% लागला असून यंदाही 94.96% निकालासह मुलींनी बाजी मारली आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 89.56% इतकं आहे. विभागीय निकालात यंदा 97.62% गुणांसह कोकण विभाग अव्वल स्थानी, तर 88.41% निकालासह छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 89.72% बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, तर जालना जिल्ह्याचा निकाल 85.90% लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 88.42% लागला आहे. विभागात लातूर जिल्हा 92.8% पहिल्या, तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 83.62% तिसऱ्या क्रमांकावर आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 91.29% लागला आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले असून यात लातूर विभागातील सर्वाधिक 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा 10वीचा निकाल 89.65% लागला असून गौरी जगताप ही विद्यार्थिनी 94.60% गुण घेऊन मनपाच्या सर्व शाळांमध्ये

0: प्रथम आली आहे. दरम्यान या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाअंतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयी सुविधांसाठी शासन कार्य करत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: मागच्या वर्षी 8 मेला आपण ह्या एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हा संकल्प केला. आपल्या राज्यामध्ये 13,000 वरती जवळपास थॅलेसेमिया रुग्ण आहेत आणि आपण ठरवलं की त्यांना एक आयडेंटिफिकेशन कार्ड आपण द्यायचं, जेणेकरून त्यांना ट्रॅव्हलिंगला त्रास नाही झाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बसला सवलत सुद्धा मिळाली पाहिजे. आपण जो सप्ताह साजरा केलाय त्या सप्ताहामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळा कार्यक्रम घेतला आणि 22,000 वरती लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे. ही खरंच कौतुक करण्यासारखी बाब आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे.
0: या कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला आणि मुलींसाठी पीसीओडी क्लिनिकचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. थॅलेसेमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर्स, संस्था आणि रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनाचा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा अद्याप अंमलात आलेला नाही, त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहील असं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं.

0: जाएगी।
1: विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात।
2: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी आज शपथ घेतील। काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे। दरम्यान तमिळनाडू टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे। पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली। त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉन घेण्यात आली। आकाशवाणी दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। दिल्ली इथं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या उपक्रमात सहभागी झाले। या संदर्भात गौरव द्विवेदी म्हणाले,
3: इस साल 90 वर्ष पूरे करने के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम आकाशवाणी में आयोजित किए जा रहे हैं। हमारे पूरे देश में जितने भी स्टेशंस हैं, जो देश में फिटनेस की एक मूवमेंट माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर आरंभ हुई, उसका संदेश भी लोगों तक ले जाने के लिए ये उस कड़ी में एक कदम था कि आकाशवाणी से जैसे आपका लगाव पिछले 9 दशकों से बना हुआ है, आने वाले समय में भी वैसे ही बना रहे।
2: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सनी खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी कृत्रिमरित्या तयार केलेल्या चीजचा वापर केल्यास त्याची माहिती पदार्थांच्या सूचीत स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला कडक

कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. ही खरेदी केंद्र पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे. याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती. हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी द्याव्या

0: बोलत होते. जिल्ह्यात 2025-26 मध्ये शासकीय ITI मधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नाशिकच्या TCS कंपनीतील सक्तीनं धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा खानला पोलिसांनी परवा छत्रपती संभाजीनगर इथं नारेगाव परिसरातून अटक केली. दरम्यान निदा खानला छत्रपती संभाजीनगर इथं लपण्यास मदत केल्याप्रकरणी MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज कल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रशासनानं अधिक चांगलं काम करावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते काल लोणावळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. सामाजिक न्याय ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात येणार आहेत. हवामान. लातूर जिल्ह्यात काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सध्या काढणीला आलेला मका हरभरा तसंच फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर परभणी तसंच नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आगामी 2 दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव तसंच परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 10वीचा निकाल जाहीर. 92% मुलं उत्तीर्ण. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 29 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 KHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.

श्रोतेहो, 90 वर्षापासून देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या आकाशवाणी केंद्राला मानाचा मुजरा.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती। आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोते हो, आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी. बालमित्रांनो, 10 मे 2026 रविवारी सकाळी 11:35 बालमंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही, याची तरतूद नेमकी कशी आहे, हा एक भाग. आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो, तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो?
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ॲक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमांमधील कलम 15 जे आहे, त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणनेअंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमाअंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार? म्हणजे RTA ऍक्टमध्ये पण नाही आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती

0: कुठली दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आहे आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरं की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
0: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे टी व्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त ह्यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत. तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र ह्यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले. ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांची आस्थापना कार्यालय आहेत, यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो आहे 2007, त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासंबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतो आहे आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन
0: नाहीये. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा पी सी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही
1: असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देईल प्रत्येकाच्या तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?

0: मी जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा, आम्ही कुठल्याही लोकांकडून मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते, म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत
0: किंवा हां कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळे काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात. परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण बघितलेलं आहे की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम अशी चुकीची माहिती दिल्याचे होऊ शकतात.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. ऐकूयात काहीही भावगीतं, तत्पूर्वी ऐका.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TVKला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह

अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या 2 देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, UAE, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही.
आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे

0: आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या AFC 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2-5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: २२९ अंश 9 मीटर्स अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. तत्पूर्वी
2: सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
5: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुंबईचं जावई.

आणि श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9 वाजता आहेत प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली शकील बदायूनी यांची रचना. चित्रपट आहे दिल दिया दर्द लिया. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

लखलख चंद्री या कार्यक्रमात आता ऐकूयात कल्याण जी आनंदजे यांनी संगीतबद्ध केलेली इंदिवर यांची रचना. चित्रपट आहे धर्मात्मा. स्वर आहे किशोर कुमार यांचे.

0: रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणेवर गेली 25 वर्षांपासून आपल्या सेवेत असणारे मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी येत्या रविवारी 10 मे रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर आपल्यासाठी आयोजित करत आहेत मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे. संपर्क करा 88 30 93 88.
1: अरे दादा, आपला पिंट्या सैनिक अधिकारी व्हायचंय म्हणतोय बघ.
2: मग अडचण कुठं आहे?
1: अरे त्यासाठी काय करावं?
2: ते फार सोपं आहे बघ. सैनिक स्कूल आणि नवोदय शाळेसाठी सर्वांना माहीत असणारं नाव म्हणजे दत्त दिगंबर गुरुकुल, दत्तनगर, कारेगारवड, परभणी. अगं, इथं 3री 4थी 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच आहे म्हण.
1: अरे हे तर अगदी सोपं आहे बघ. सरांना फोन लाव बरं.
2: त्यांचा नंबर आहे 95 27 91 38 11.

श्रोते हो, 90 वर्षापासून देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती, मनोरंजन आणि शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या आकाशवाणी केंद्राला मानाचा मुजरा.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी

देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

0: श्रोते हो
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्सवर.
2: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: बालमित्रांनो, 10 मे 2026 रविवारी सकाळी 11:35 बालमंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

बालमित्रांनो, 10 मे 2026 रविवारी सकाळी 11:35 बालमंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. ऐकूयात दाग या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत साहिर, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

एकी फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत दाग या चित्रपटातील गीतं श्रोते हो आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. दोनशे 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, कार्यक्रमात आज जाणून घेऊयात आपलं सर्वांचं दैवत म्हणजे आई याविषयी.

आई म्हणूनी कोणी आईस हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई ही प्रेम, त्याग, माया आणि आधार यांचं मूर्तिमंत रूप असून प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे। आई पहिली गुरु, मैत्रीण आणि मार्गदर्शक असते। दिवसभर कुटुंबाची काळजी घेणारी आई आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करून त्यांना आयुष्यात स्वावलंबी बनवण्यासाठी संस्कार करते।

श्रोतेहो, आई प्रेमाचा सागर असून तिचं प्रेम अतुलनीय आहे, ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आई स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर कष्ट करते. जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्य आणि शिस्त आई शिकवते. संकटाच्या वेळी आई खंबीरपणे पाठीशी उभी राहते आणि धीर देते. अविरत कष्ट सोसून मुलांची काळजी घेते. आईच्या स्पर्श मात्राने सर्व दुःख दूर होतात. आई म्हणजे मायेचा सागर.

श्रोते हो, आई ही शांती दुर्गाचे रूप आहे. मराठी भाषेतला आई हा शब्द मायेच्या सागरातील रत्न आहे. रामचंद्रांनीही जन्मभूमी आणि आई यांची तुलना जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी अशी केली. कवी यशवंत आपल्या कवितेत स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.

श्रोते हो, आई हा केवळ एक शब्द नाही तर ती एक संपूर्ण सृष्टी आहे. ज्याप्रमाणे फुलांना उमलण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, तसंच माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आईची गरज असते. आई ही मुलांची पहिली शाळा आहे. आपल्याला चांगलं वाईट काय आहे याचं शिक्षण तिनंच दिलं. आपल्याला खरं बोलायला, मोठ्यांचा आदर करायला आणि संकटाशी लढायला देखील तिनंच शिकवलं. आईच्याच संस्कारामुळे आपण आयुष्यात योग्य मार्गावर चालत राहतो. काय करावं काय करू नये यांचा योग्य सल्ला ती देते. द्विधा मनस्थितीत सतत ती आपल्यासोबत राहून त्यातून आपल्याला बाहेर काढते.

श्रोतहो, आईच्या मायेच्या सावलीत आपण निर्धास्तपणे जगू शकतो. तिच्या प्रेमाला, त्यागाला आणि मायेला कशाचीही तोड नाही. आईचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. तिच्या प्रेमाला आणि त्यागाला मान देऊन तिच्या स्वप्नांना पूर्ण करून थोडेफार उतराई होऊ शकतो. जगात काहीही कायम नसेल, पण आईचं प्रेम हे अचल आणि शाश्वत असतं. माझी आई माझ्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराचंच रूप आहे.

0: बालमित्रांनो, 10 मे 2026 रविवारी सकाळी 11:35 बालमंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: शिल्पासहकारी जैसा शिल्पकार.
2: रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणे

पाथरीवर गेली 25 वर्षांपासून आपल्या सेवेत असणारे मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी येत्या रविवारी 10 मे रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर आपल्यासाठी आयोजित करत आहेत मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे. संपर्क करा 88 30 93 13 88.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग. नाटक आहे महानदी. लेखक प्राध्यापक कमलेश महाजन. सादरकर्ते लक्ष्मीकांत धोंड. सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं.

नमस्कार श्रोते हो, नाट्यरंग या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या नाट्यरंग या कार्यक्रमात महानदी हे नाटक ऐकूया. लेखन आहे प्राध्यापक कमलेश महाजन यांचं, तर सादर करते आहेत लक्ष्मीकांत धोंड. यात सहभाग आहे संजय गंगाखेडकर आणि श्रद्धा देशमुख यांचा.

नमस्कार. तुम्ही मी असंच भेटतो, एकमेकांशी बोलतो, कधी डोळ्यांनी कधी मनांनी, पुष्कळदा शब्दांनी. गावाबद्दल बोलतो, माणसांबद्दल बोलतो, वेशीबद्दल बोलतो, आणि गप्पा ऐन रंगात येतात, आणि मग आपण पाऊस पाण्याबद्दल बोलतो. पाऊस पाण्याचा विषय निघाला की मी आतून हलतो, माझ्या शुष्क डोळ्यांनी कोरड्या आभाळाकडे पाहतो, काही सुचतच नाही. मग मी उगीच गुणगुणल्यासारखं करतो. गुणगुणताना न कळत हळूच एक गाणं तयार होत जात, आणि त्याला येऊन मिळतो थेंबासारखा ताल आणि वळणा वळणाने येणारे स्वर एखाद्या नदीसारखे. तर एका नदीची गोष्ट गाणं म्हणा हवं तर.

मी मी ओहळ वळण पोथी पुराण ऋषी संस्कृती तरीही तरुण वेदांची बहीण स्वच्छ निर्झर लख मोकळी अनंत अनादि मी नदी झुळझुळणारी खळखळणारी धुंद फेसाळ ओळ रुपेरी

0: नदी अगर ए नदी अगर कितनी वर्ष नहीं बैठते हैं सर कुठे होतीस इतके दिवस अगर अगर लोग विचारतात तुझ्या बद्दल मी म्हणायचो गेली आहे गावाला तर म्हणायचे पत्ता द्या आम्हाला भेटायचंय
1: मी म्हणजे धारा सहस्त्र बिंदूंचा आर्त किनारा
0: अगं एक दोघं तर चक्क रडकुंडीला आले होते जाताना सांगून तर जायचं
1: नदी एक डोह भास्कर डुंबणारा नदी म्हणजे मोह कवीशी झुंजणारा मी भटकणार अशीच मुक्त या फुलपाखरासारखी
0: अगं माझं ऐकून तर घे अगं थांब जराशी पाय दुखतील तुझे
1: का छळतोस मला उगाच मला अशीच बागडू दे मोहरू दे तू आपला गप्प किनाऱ्यावर बस मी एक गाव अखंड विसावा सरत्या शतकाचा

0: magoa.
1: तर ही माझी नदी, कधी आई कधी ताई कधी मैत्रीण कधी सोबतीण, कधी हिच्या कुशीत पहुडावं कधी प्रेमानं गोंजारून घ्यावं, तर कधी हिचा हात धरून भडभडून मोकळं बोलावं. वर्षांपासून नदीला मी पाहतोय, पण हिचं वय किती हे कधी लक्षातच आलं नाही. माझी आई म्हणायची, तिच्या लहानपणी ती अशीच नदीशी बोलायची. पण या नदीची आई कोण, ती कुठे राहते हे कधी हिनं सांगितलं नाही.
2: मी म्हणजे लय अथांग सृष्टीची, आसुसल्या तृष्णेच्या अखंड तृप्तीची.
1: ही झुळझुळणारी, ओथंबलेली, तरीही कधीही न थांबलेली नदी. तू का नाही ग तुझ्या आईबापांचं नाव सांगितलंस?
2: तू कधी विचारलास?
1: अरे खरंच, या धकाधकीच्या आयुष्यात तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला. नदीत पाय सोडून बसण्यालाही आता खूप वर्ष होऊन गेले.
2: मी एक अश्रू आकाश कळते, मी एक गर्भ धरती पेलते.
1: या नदीची असंख्य रूप मी पाहिली आहेत. कधी खळखळणारी षोडशा, तर कधी गंभीरपणा धारण केलेली तपस्विनी, तर कधी अस्तित्वही न जाणू देता गोठलेल्या बर्फाखालून वाहत जाणारी निष्काम कर्मयोगिनी. या नदीचं पाणी जशी मनात साचलेली पाऊस गाणी. पण आताशी इथं येणंच होत नाही. नदीवरच्या गप्पा हा प्रकार तरी कुठे राहिला?
2: मी एक थेंब मेघांशी कुजन, मी एक सृजन सागर संगम.
1: नदी एक वळण, नदी एक वळण गावाचं, लोकांचं, मातीचं, संस्कृतीचं. नदी एक वळण गावाचं, लोकांचं, मातीचं, संस्कृतीचं. जणू समृद्धीची हिरवी लाट पेरत जाणार. नदी आहे वासराचा घास, नदी आहे वासराचा घास. तडफडत्या मासोळीचा श्वास, गतिमान प्रवाहात स्फटिकांचे भास. नदी तहान, नदी तहान चिंब मन, धडकत्या जीवनाच्या शाश्वतीचे आंदोलन. नदी, अग हे नदी, अग जरा हात दे. मला हात दे हे बाब, मला मुख्य प्रवाहात येऊन बसायचंय. तुझ्याशी खूप काही मनापासून बोलायचंय. नदी, हे नदी, अग तू आज गप्प का शांत शांत वाटतेस?
2: मी वर्षांपासून अशीच आहे, कधी शांत कधी अवखळ. मी कोसळता स्रोत जलप्रपात, झोकून देणारा दुग्ध प्रकाश.
1: खरच मी पाहिलंय तुला वेगांनी आपटताना, या उन्मादानंतर मूकपणे रडताना.
2: हा असा वारा मला बेफान करतो. कालिदासाच्या आषाढाच्या दिवसांची आठवण करून देतो. या वाऱ्याचा वेग मला देतो पूर्व सूचना येणाऱ्या तृप्ततेची. मी विणात बसते स्वप्न त्याच्या बरसण्याची. मी एक कविता थेंबा थेंबाची, पावसात नाचत्या धुंद मोराची.
1: या आभाळ बापाच्या आठवणीनं किती खुलतेस ग. किती वाहू आणि किती नको असं होऊन जात. चटकन तुझे डोळे भरून येतात.
2: हा आठवणींचा पावसाळा, खूप चटक्यानंतरचा. तो सृष्टीपिता लखलखतो तेजाने, अंगाची लाही लाही करतो माझ्या. अस्वस्थ करणाऱ्या या तप्ततेत कुठून तरी एक काळामेघ दिसतो, आणि मग पावसाची नुसती रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम.
1: नदी, अगं थांब, अगं कुठे निघालीस? अगं थांब, आपल्या गप्पा राहिल्यात अजून.
2: मी थांबणार नाही, सतत प्रवास करणार. तूच माझ्यासोबत चालत गप्पा मार.
1: अगं तू इतक्या युगांपासून वाहतेस,

0: राम पाहिलास, कृष्ण पाहिलास, या भारत वर्षाची तू साक्षीदार झालीस।
1: डोहात घेतले कालिया नागा, कधी मी सिंधू कधी चंद्रभागा।
0: हा अखंड स्रोत जीवनधारेचा परंपरेचा मिथकांनी तुडुंब भरलेली एक अद्भुत गुहा जशी, हीच आहे यमुना प्रेमाची नदी, हीच आहे ज्ञान माऊलीची अनुभूती कालिंदी काल नदी। याच काठी मुरलीनं सृष्टीसाठी फुंकले स्वर, याच तीरावर ऋषींनी रचल्या ऋचा आणि मंत्रोच्चार। ही जन्मते कधी नीलकंठाच्या जटेतून, कधी पृथ्वीच्या पोटातून, तर कधी हिमशिखरांच्या टोकातून। स्वतः जगता जगता इतरांचे जीवन द्रव्य वाहून नेणारी हिरवी नदी धुंद किनारे, हिरव्या नदीचे अंतरंग गहिरे। हिच्याच पात्रात सामावल्यात असंख्य कथा, हिच्याच तळाशी विखुरल्या आहेत कवींच्या संज्ञा आणि प्रतिमा। रूपकांचे धबधबे इथूनच वाहतात, आजीच्या सगळ्या गोष्टी हिच्याच पात्रात नाहतात। दगड गोट्यांवर उड्या मारत सुरू होऊन सृष्टीच्या पहिल्या क्षणापर्यंत खोल होत जाणारी ही साक्षीदार नदी। ए ए नदी, अगं तुझी ही अखंड शोध यात्रा कशी होते ग, न थकता न कंटाळता?
1: मी धावते बेभान शेतातून पांदीतून काळ्या आईच्या कणाकणातून, सृष्टीच्या मनामनातून, बळीराजाच्या घामाच्या धारेतून, गाईच्या पाण्यातून, मोती सम दाण्यातून, झाडाच्या हसण्यातून। या हिरवळीचा शालू पांघरून घेते अंगभर, मी आहे मुक्त सगळ्या बंधनांपासून, जगू शकते जातीपातीच्या भिंतीं वाचून, द्वेषांनी बरबटलेल्या गाळा वाचून। अनुभवते रसरशीतपणा जिवंतपणा, सार काही स्वीकारून गाऊन थेंबा सोबत नाचून।
0: ग्रीष्माने माझी आजी शुष्क व्हायची तेव्हा दर पौर्णिमेला तुला भेटायला यायची, तुला फुलं व्हायची, देवळात आरती झाली की दिवा प्रवाहात सोडायची, ज्योतीच्या हलणाऱ्या प्रतिबिंबाकडे पाहून मनोभावे हात जोडायची।

0: नदी, अगं तू एवढं स्वतःला वाटून टाकतेस, दोन्ही हाताने भरभरून देतेस, तुला कधी कोणाकडून अपेक्षा नाही?
1: अपेक्षा ठेवायला, मोबदला मागायला मी मानव कुठे? मी तर नदी आहे.
0: आत्तापर्यंत तू इतकी गावं पाहिलीस, इतकी माणसं पाहिलीस, या पदन्यासात एकही साथीदार भेटला नाही, एकावरही जीव जडला नाही. तू चक्क लाजतेस बहू, बघू दे तुझ्या डोळ्यात मला दिसतोय.
1: लाटांचा मालक तुफान गरजत, दर्या गहिरा गर्द निळा, जागीच थीच ते लाजत लाजत, रोमांच रोमांच साजण वेळा, शुभ्र फेसावर स्वार होऊन डौलात येणारा हा निळाई माखलेला राजकुमार, कड्या कोपऱ्यातून धो धो वाहणारी मी त्याच्या विस्तीर्ण बाहुपाशात विलीन होऊन जाते. क्षितिजा पर्यंत पसरलेले त्याचे डोळे, त्याचा हा अनुराग डोळ्यात न मावणारा. ए बघ या मेघांची लगबग, माझे हजारो हात याच्या स्वागताला उचलते. मी आता नाहणार, विस्तारणार, काठापर्यंत पूर्णांगाने भरणार. हा मेघ आला ना की माझी पावलं आपसूक ठेका धरतात, त्याच्या स्वागताला मी नाचणार.

नदी, अगं उदास व्हायला काय झालं? गेले तसे परत येतीलही, खोडसाळपणा हा जन्मजात त्याचा.

0: गेल्या वर्षांपासून असंच अनुभवतीये। हा पूर्वीसारखा भेटत नाही, बरसत नाही, मग मी ही अशीच उदास होते। मेघना रागवलंय माझ्यावर, पाहून न पाहिल्यासारखा करतो, माझ्यापासून दूर पळतो।
1: तरीही तू चालणं थोडंच थांबवणार आहेस?

0: हे
1: काय झालं?
0: ए मला वाटतं तुझ्याशी गप्पा मारण्यात मी वाट चुकले. कुठे रे आलो आपण?
1: शहरात.
0: शहर म्हणजे
1: माणसांची नदी.
0: माझ्यासारखीच नाचणारी गाणारी पर्वतातून गुणगुणत पळत सुटणारी?
1: नाही, जी कंपनीच्या भोंग्यापासून सुरू होते आणि बकाल वस्त्यांच्या समुद्राला जाऊन मिळते ती.

0: हे
1: काय झालं?
0: ए मला वाटतं तुझ्याशी गप्पा मारण्यात मी वाट चुकले. कुठे रे आलो आपण?
1: शहरात.
0: शहर म्हणजे
1: माणसांची नदी.
0: माझ्यासारखीच नाचणारी गाणारी पर्वतातून गुणगुणत पळत सुटणारी?
1: नाही, जी कंपनीच्या भोंग्यापासून सुरू होते आणि बकाल वस्त्यांच्या समुद्राला जाऊन मिळते ती. आकाशाला आव्हान देणाऱ्या गगनचुंबी इमारतीच्या जटेतून सुरू होणारी आणि सिमेंटच्या जंगलातून वाहत वाहत झोपडपट्ट्यांच्या गर्दीत गुप्त होणारी गुदमरलेली भेसूर.
0: किती अवघड बोलतोस रे, मला नाही कळत तुझी ही भाषा. मी आपली चालत राहीन.
1: नदी थांब थांब थांब, तिथे थांब. हे बघ, एकही पाऊल पुढे टाकू नकोस.
0: का?
1: पुढे तो नो एंट्रीचा बोर्ड नाही वाचलास?
0: म्हणजे?
1: बघ, इथून पुढे व्हायला तुला सरकारनं परवानगी दिलेली नाहीये.
0: इतक्या वर्षात असं कधी घडलं नाही. मी कुठून व्हायचं हे दुसरं कोणी ठरवलं नाही. मी वाहीन वाऱ्यासारखी, माझ्या इच्छेप्रमाणे, वळवीन पाय तालाप्रमाणे.

0: नदी, सांभाळ स्वतःला, पुढे बघ आणि थांब.
1: का विस्कटलास माझा नाद? का मोडतोयस माझा ताल?
0: नाचण्यात तू इतकी तल्लीन होऊन जातेस की भान हरवतं तुझं. समोर बघ.
1: हे कोण आहे रे सूत्रधारा? हे असे का बघतायत माझ्याकडे?
0: हे धरण आहे.
1: धरण? म्हणजे
0: माणूस आणि विज्ञानाचं निस्वार्थी राजकारण. आमची तुला इथे थांबण्याची विनंती आहे.
1: अरे, वाहत राहणं हाच माझा धर्म. तोच मी सोडल्यावर नदी उरतेच कुठे? मी अशी थांबून राहिले तर माझ्या वाहत्या अंगाच्या बाजूला असणाऱ्या माझ्या छोट्या भावंडांचं, फळाफुलांचं, झाडापानांचं, नटलेल्या गवतांचं, डोलणाऱ्या पिकांचं काय होणार? वाहणं म्हणजे गती, चैतन्य. थांबणं म्हणजे साचणं, माझ्या पुढच्या अंगाशी नातं तोडणं. आता मी समुद्राला जाऊन मिळणार कशी? माझ्या आयुष्याचं सार्थक कशी करणार?
0: आम्ही तुला बंदिस्त केलं कबूल, पण पूर्ण आणि कायमचं नाही. आम्ही तुझा पदन्यास थांबवणार नाही, तुझा ताल चुकवणार नाही. तू आजपर्यंत आमच्यावर इतके उपकार केलेस, इतकी झिजलीस, तू आमच्यासाठी या पाटातून, कालव्यातून तुझ्या छोट्या अंगाने वाहशील. तहानलेल्या दूरच्या बळीराजाला तुझ्या पाणीदार स्पर्शानं पावन करशील. एवढंच मागणं आहे आमचं, विकासासाठी, कल्याणासाठी.
1: सूत्रधारा, आज मानवाची नोंद घ्यावी वाटतेय. त्याच्या एवढ्याशा मेंदूनं माझ्या विशाल पात्राला अडवण्याची किमया केली आहे. माझ्या वळण्यानं जर भलं होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. पण लक्षात ठेव, माझ्या निसर्ग नियम चक्राला मोडू नका. या नाचण्या बागडण्यातच माझं असणं आहे हे विसरू नका. विज्ञानाच्या प्रगतीत माझी लय कधी मोडू नका.

0: तो मेघ नेहमीचा ओळखीचा पावसाचा नाही
1: आहे,
0: यंत्रयुगाचा आहे. हा बरसणार नाही, याच्या पोटात पाणी नाही, गुदमरून टाकणारा काळा कुट्ट धूर आहे.
1: सूत्रधारा, माझा दम खुंटतोय. मला सोड, मला सहन होत नाहीये. काय भेटतंय माझ्या अंगात? काय होतंय मला? माझ्या अंगाची लाही लाही होतीये. बहुधा मी संपणार.
0: नाही नदी बाबा, असं म्हणू नकोस. अरे कोणी सोडू आहिला या कारखान्यातल्या विषारी रसायनांपासून बंद करा हे विष प्रयोग हिच्यावर.
1: मी संपणार सूत्रधारा.
0: नाही,
1: विज्ञानाचा कालिया, माझ्या पोटात विष फुंकतोय. ऐक
0: नदी, तू आमच्यासाठी वाहत राहिलीस, गात राहिलीस जीव तोडून. तुझं महत्व कुणी जाणलंच नाही का? आम्हाला तहानेनं तरफडलेला पाहवत नाही म्हणून वाटत गेलीस हे जीवनदान. असं भयंकर बोलू नकोस. नदी, हे बघ, तू जर थांबलीस ना तर गंभीर परिणाम होतील. हे निसर्ग चक्र बदलेल. या सृष्टीच्या वाट्याला येईल संपून टाकणारी शुष्कता. अरे अरे अरे, कोणीतरी ऐका, काढा ही रसायन हिच्या शरीरातून, करा पुन्हा हिला शुद्ध आणि विषमुक्त. एखाद्या निष्पाप निरागस मुलीसारखी माझी नदी 21व्या शतकाचा हलाहल पचवून कशी निपचित पडली आहे पहा. खबरदार, एकही जण जवळ येऊ नका. काय म्हणून फेकता ही तुमची गलिच्छता हिच्या अंगावर? करू नका हिला अपमानित बरबटलेली तुमच्या धर्मकांडांच्या नावावर. करू नका दूषित केवळ विज्ञानाच्या प्रगतीसाठी. अरे अरे, हिला जगू द्या. उठ नदी, उठ. चल आपण परत जाऊ, जिथे तुला कुणी अडवणार नाही. मुक्त नाच बागड, तुझ्या पात्राचे हात विस्तार मन भरून. फिरव तुझा पाणीदार स्पर्श धरतीच्या कणाकणावरून. अगं आम्हा सगळ्यांची तू लाडकी आहेस, म्हणून तर या पृथ्वीनं तुला आपल्या उदरात सुखरूप ठेवलंय. आमच्यावर रागव, तांडव नृत्य कर, पण अशी कायमची रुसू नकोस. मेघा, बघ हिच्याकडे. वृक्षात तू तरी पहा, जीवनामृत देणारी ही महानदी कशी पडली आहे निचेष्ट. आमच्या चुकांची शिक्षा हिला होऊ देऊ नका. मानवाकडून मी अभिवचन देतो, ही चूक होणार नाही. विज्ञानाचा संयमित वापर करू, पण करा हिला पुन्हा हसरी नाचरी प्रवाही, स्वच्छ निर्मळ. हे आमचं मागणं पत्रात टाक. उठ नदी, उठ. एकदाच बघ डोळे उघडून, तुला बेभान करणारा वारा सुटलाय. बर बघ, आभाळ बापाकडे तुला नेहमी त्रास देणारा दूर पळणारा मेघ बघ दाटी वाटीने उभाय, तुझ्या नाचण्याची वाट पाहतोय. असा वारा सुटला की तू बेभान नाचतेस ना. चल उठ. चल उठ नदी, उठ.

हे ते बघ सूत्रधारा, तो काळा मेघ मला भेटायला आलाय, मला नाचलं पाहिजे, खूप दिवसांनी आलाय ना। माझे पाय वळत का नाहीयेत, माझा ताल का चुकतोय, काकूस पडतोय माझा श्वास।

0: आत्ताच आपण नाट्यरंग या कार्यक्रमात महानदी हे नाटक ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक कमलेश महाजन यांचं, तर सादरकर्ते होते लक्ष्मीकांत धोंड. यात सहभाग होता संजय गंगाखेडकर आणि श्रद्धा देशमुख यांचा. आणि श्रोते हो, यासोबतच नाट्यरंग या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नाट्यरंग हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

बालमित्रांनो, 10 मे 2026 रविवारी सकाळी 11:35 बालमंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

0: श्रोतेहो श्रोतेहो आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्सवर.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
2: श्रोते हो आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकू शकाल.
0: श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुरो का मेला. सहभाग आहे सुमेधा कुलकर्णी यांचा.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या सुरोकामेला या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आयुष्य जगताना माणूस नको त्या गोष्टीचा जास्त विचार करतो आणि स्वतःला विनाकारण त्रास करून घेतो. माणसाने नेहमी नकारात्मक विचार करणं सोडून सकारात्मक असावं. सकारात्मक राहून मनाला दुखावणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरच माणूस स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करू शकतो. या विचारासह वळूया आजच्या आपल्या सुरोकामेला या कार्यक्रमाकडे. श्रोतेहो, आजच्या सुरोकामेला या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीवरून संवाद साधत आहे.

0: आहे सुमेधा कुलकर्णी ही आपली मैत्रीण. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया सर्व श्रोतांच्या आवडीचा कार्यक्रम सुरो का मेला. हॅलो नमस्कार, सुरो का मेला हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
1: ढालाजी शिंदे बोलतो मॅडम, तालुका परभणी, जिल्हा परभणी, गाव धस्ताडी.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
1: काय नाही मॅडम, दुकान चालवतो किराणा.
0: आणि शिक्षण वगैरे कुठपर्यंत झालेलं आहे?
1: शिक्षण 12वी झालंय मॅडम.
0: पुढे नाही शिकण्याचा प्रयत्न केलात?
1: नाही मॅडम, दुकान टाकलं. नोकरीचे याचे फॉर्म भरले होते मॅडम, ते हे झाले मॅडम, रेल्वे खात्यामध्ये भरला होता मॅडम.
0: अच्छा, जॉब साठी तुम्ही फॉर्म भरले होते.
1: हा,
0: पण पुढे ग्रॅज्युएशन करायला पाहिजे होतं की नाही?
1: केलं नाही मॅडम, मी नांदेडला शिकत होतो मी.
0: अच्छा, किमान पदवी एवढं तर शिक्षण आपलं पूर्ण व्हायला पाहिजे हो की नाही? कशामुळे आपण पदवीधर असू तर पुढे नोकरीचे चान्सेस अधिक असतात की नाही?
1: हो असतात ना मॅडम.
0: अजूनही तुम्ही करू शकता ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून वगैरे, फक्त इच्छा पाहिजे.
1: इच्छा पाहिजे.
0: छंद काय काय आहेत बरं आपले?
1: छंद काय ना मॅडम, परभणी केंद्र आहे का तुम्हाला 6 ते 12 आणि परभणी केंद्राचे प्रसारण लख लख चंदरी कार्यक्रम ऐकतो, दिलखुलास, 7च्या बातम्या 7 वाजून 10 मिनिटाला आणि विविध भारतीचे पुन्हा कार्यक्रम ऐकतो मॅडम 12 पासून.
0: बरं बरं.
1: 2016 पासून ऐकतो मॅडम मी.
0: बरं, कुठलं गीत ऐकायचं बरं आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
1: आजच्या कार्यक्रमात मॅडम मोरा पिक्चर मधून दागा तू चीज बडी आहे मस्त मस्त. मित्राचे नाव घ्या ना मॅडम.
0: बोला.
1: आमचे गोविंदपूरचे मित्र आहेत मॅडम, पूर्ण तालुक्यातले त्र्यंबक लोकांडे.
0: ठीक, आजच्या सुरोका मेला या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: हो धन्यवाद मॅडम.

0: हॅलो,
1: हेलो,
0: नमस्कार. सुरू का मेला हा
1: नमस्कार.
0: कार्यक्रम. कोण बोलता बरं आपण?
1: राम गोरसे, करसगाव तालुका, भोकरदन जिल्हा, जालना. कसे आहात मॅडम ताई? आपण
0: मजेत मजेत. काय करता बरं आपण?
1: आम्ही आता हिरवी मिरची शिमला लावायला सुरुवात केली. आता पाणी प्यायला बसलो ना आम्ही. 12:30 वाजले ना आपल्या, माझा कॉल लागला आपल्या आकाशवाणी परभणीला.
0: बरं, म्हणजे तुमच्या कामातून तुम्ही एक छोटा ब्रेक घेतलात ना आकाशवाणी परभणी केंद्राशी संवाद साधण्यासाठी, तुमचं आवडतं गीत ऐकण्यासाठी आणि इतर श्रोत्यांनाही ऐकवण्यासाठी तुम्ही तुमच्या कामात एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे.
1: आता 12:30 ते 1:30.

0: पर्यंत आम्हाला सुट्टी असते. आता आम्ही पाणी पिलो आणि बोलतोय आणि आता थोड्या वेळानं करतो ताई, नंतर पुन्हा 4 वाजता पुन्हा कामाला सुरुवात करतो ताई.
1: अच्छा, शेतीमध्ये तुम्ही सध्या फळभाज्या भाज्यांचं पीक घेत आहात, पाण्याचं नियोजन कसं करताय? उष्णता तर प्रचंड वाढलेली आहे.
0: हो, पाण्याचं नियोजन थिंबद्वारे करतो, शेतीद्वारे. आता आणि पाणी बाटली आमच्या 15 लिटरची एक डबकी असते, त्याला चौकून पोतं गुंडळून आणि त्याच्यावर पाणी टाकून हवेशीर लटकेलं असते ताई झाडाखाली, आणि त्याच्यातून आम्ही जेवढं लागलो तुट्टीन पाणी पाणी पितो. थंडगार असतं ताई ते पाणी.
1: बर, पण पाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवढं पाणी तुमच्या बोरला म्हणा किंवा विहिरीमधनं येतं तेवढं पाणी तुम्हाला पुरतं का शेतीसाठी?
0: हा, पुरतं ताई, कारण थिंबकद्वारे पाणी पुरतं ना ताई, कारण थिंबकद्वारे पाणी झाल्यानं 90% पाण्याची बचत होती ताई.
1: अच्छा, आता शेतामध्ये काम करायचं म्हणजे सगळं ऊन डोक्यावर घेऊनच काम करावं लागतं, नाही का?
0: मग
1: या उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशी काळजी घेता की नाही आपण?
0: घेतो ना ताई, पांढरा पोषक असतो ताई, फुल डोक्यापासून तर खाली पायापर्यंत, खाली पायामध्ये चप्पल लागते ताई, प्लास्टिक बुटाना डोळे त्रास होतो ना, आम्ही वापरत नाही गोळ्यामध्ये.
1: बर, अशा प्रकारे तुम्ही काळजी घेता. उष्णतेमुळे जे डिहायड्रेशन वाढतं किंवा पाण्याची कमतरता शरीरात निर्माण होऊ नये यासाठी पण काळजी घ्यायला पाहिजे, नाही का?
0: घ्यावंच लागते ताई शेतकऱ्याला, तर सर्व शेतकऱ्याला काळजी घ्यावंच लागते ताई. शरीरात पाणी, उष्णता, टेम्परेचर आणि हवा कितपर्यंत चालू असते वाहन, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काळजी असतो ताई.
1: आणि घ्यायलाच पाहिजे, कारण शेतकरी मायबाप हे आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या शेतातून जे पीक घेतात त्यावरच सर्वांना अन्नधान्य प्राप्त होत
0: असतं. आणि इतरांना सुद्धा बी आम्ही सांगत असतो मोबाईलच्या संदेशद्वारे, ऍपद्वारे आणि व्हॉट्सअपच्या द्वारे, टेम्परेचर वाढल्या सावलीत बसा, त्यानंतर कामाला सुरुवात करत आहे.
1: खरोखर योग्य ती काळजी घेऊन काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण आपलं आरोग्य अबाधित असणं, आपण व्यवस्थित असणं, मग बाकीच्या गोष्टी आहेत.
0: आपण सुखी तर ते सुखी असं काही मन असत ना, त्याद्वारे करावं लागतं.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय बरं आपल्याला?
0: मला आजच्या कार्यक्रमामध्ये स्वतंत्र चित्रपटाचं नाव आहे, गाण्याचे बोले जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल तो गाना पडेगा, हे ऐका मॅडम.
1: ठीक आहे, आजच्या सुरोकामीला या कार्यक्रमासाठी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आता एक आपल्या आवडीचं हे गीत.
0: धन्यवाद ताई, धन्यवाद.

0: आकाशवाणी
1: नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र सुरो का मेला हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
0: मी परभणीतून नभा ओळ बोलायली.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता नभाजी आपण?
0: मी गृहिणी आहे, चारोळ्या करते, कविता करते.
1: तुम्हाला लिखाणाची आवड आहे, काव्य लेखन, चारोळी लेखन आपण करता.
0: हो हो.
1: साधारणतः किती वर्षांपासून आपण लिखाणाला सुरुवात केलीत आणि तुमच्या लिखाणापाठीमागची प्रेरणा काय, काय सांगाल याविषयी?
0: मी 35-36 वर्षीपासून सुरुवात केली लिखाणाला. माझी आई करत होती, शैलजा आंबेकर.
1: बर.
0: माझे मिस्टरही करतात, संजय ओहळे, त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि हे सगळं करत असते. वेळ भेटला की लिहून ठेवते. एक माझ्या सगळं कादंबरीच तयार झालेली आहे.
1: वा. आणि साधारणतः कोणत्या विषयावर लिखाण करायला आवडतं बरं आपल्याला?
0: मी जास्त म्हणजे जगासाठी, जगात काय चाललंय काय नाही, जास्त ते सामाजिक कविता.
1: पर समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण तुम्ही शब्दांमध्ये मांडता काव्याच्या माध्यमातून.
0: हो. आणि देवाचं.
1: अच्छा, आध्यात्मिकही आवड आपल्याला आहे.
0: आध्यात्मिक जास्त आणि सामाजिक. गोरगरिबांचं मला खूप वाटतं ते.
1: खरंच एक संवेदनशील मनच साहित्य लिखाणाकडे वळतं असं म्हटलं जातं. ते खरंच
0: खरंच आहे ते.
1: आज आपण बघतोय की समाजात घडणाऱ्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत.
0: अगदी अवघड.
1: अगदी म्हणजे 3 वर्षाची कोळी मुलगी असेल की 80 वर्षाच्या आजी असतील, कोणतीच स्त्री किंवा कोणतीच मुलगी आज सुरक्षित नाही का असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षांपेक्षाही अधिक वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तरीही आजही मुलींवर, स्त्रियांवर होणारे जे अन्याय, अत्याचार आहेत ते कमी होत नाही आहेत. उलट त्यात दिवसागणिक वाढ होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का?
0: हो, जास्त वाढायलेत, जास्त वाढत चालले.
1: खरंच काय सांगता येईल याविषयी? समाजात ह्या ज्या अनिष्ट गोष्टी घडतायत किंवा ह्या क्रूर घटना घडतायत, तर त्याविषयी बोलत असताना तुम्ही काय सांगाल बरं?
0: काय दृष्टिकोन त्यांचा खराब असतो ताई. बघ, दृष्टी चांगली नाही. दृष्टी चांगली पाहिजे माणसाची. केव्हा
1: खरंच
0: समोरचा व्यक्ती आपला आहे असं मानलं पाहिजे आपण. ती आपलीच आहे, ती आपली छोटी मुलगी आहे, ती आपली बहीण आहे असं मानलं पाहिजे.
1: खरंच आहे.
0: वाईट भावना ठेवली, मनात द्वेष केला, वाईट भावना केली की काही हातातून आपल्या घडून जातं. पण मन जर पवित्र असेल, निर्मळ असेल, तर असं घडणारच नाही.
1: खरंच आहे. म्हणजे मन आणि बुद्धीला आपण आपल्या लगाम घालणं खूप गरजेचं आहे. तर ह्या ज्या वाईट घटना समाजात घडत आहेत त्या कुठेतरी कमी होतील. आणि मुळात आपली संस्कृती काय आहे? आपली संस्कृती म्हणजे परस्त्री माते समान. कुठलंही लहान बाळ असेल, मुलगी असेल, तरुण मुलगी असेल, ती तुमच्यासाठी आई आहे, तुमची बहीण आहे, तुमची मुलगी आहे, तुमची नात आहे. तुम्ही या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघणं गरजेचं आहे, नाही का?
0: समोरच्यांना समजायला पाहिजे ना तसं.
1: संस्कारांची योग्य रुजवणूक आपल्यामध्ये करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर अशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या कमी होतील, नाही का ताई?
0: हो, बरोबर. म्हणूनच आज मला एक भक्तिगीत ऐकायचं. एखादं भक्तिगीत छान लावून टाका.
1: तुम्ही छान साहित्य लिखाण करता, काव्य लेखनाचा, चारोळी लेखनाचा तुम्हाला छंद आहे, तर नक्कीच तुम्ही शब्दबद्ध केलेली कविता ऐकायला आम्हा सर्वांना खूप आवडेल. कुठली कविता सादर कराल?
0: मी सांगते. देव मला भेटला तर. देव मला भेटला आणि त्याने जर मला विचारले तुला काय पाहिजे ते माग, तर मी म्हणेल हे जगदंब माता, ह्या क्षणी तर मला काहीच नको, पण प्रत्येक क्षणाला तुझा विसर न पडण्याची बुद्धी आणि काम करण्याची शक्ती मला तर दे, तसेच आकाशवाणीतील सर्वांना दे आणि इतरांनाही दे. तुमच्यावर एक सांग. नेहमीच म्हणत असते संजय ओहळेला आकाशवाणीतच घेऊन चला. नेहमीच म्हणत असते संजय ओहळेला आकाशवाणीतच घेऊन चला. मग सुमेधा कुलकर्णी यांना प्रत्यक्षात पाहण्याची, बोलण्याची, भेटण्याची संधी तरी मिळेल मला.
1: बापरे, किती छान.
0: लावा छान गीत.
1: येस.

0: ताई मी त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर, तालुका पूर्णा.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये.
0: तर ताई, सूर्य बघा अगदी आगोकत आहे ना. तापमानात प्रचंड वाढ झाली ताई.
1: खरंच उष्णतेची लाटच आपल्याकडे आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही का.
0: हो हो ताई, आणि म्हणून ताई आपण बचावात्मक राहायला पाहिजे.
1: आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी अशा वातावरणात, नाही का.
0: हो ताई, आणि जसं की शेतकरी मित्र सकाळी 6 ते 10 पर्यंत ताई काम करावं, आणि नंतर सुट्टीच घेतलेली बरी.
1: खरोखर
0: आणि जे हे वर आणि वधू दोन्ही कड्या माता पित्यांना माझी एक ताई आग्रहाची विनंती आहे की त्यांनी सकाळी किंवा रात्रीच लग्नाचा मुहूर्त काढावा.
1: उष्णतेचं वाढतं प्रमाण बघता आपण सर्वांनीच योग्य ती सुरक्षा या उष्णतेपासून या उन्हापासून वाचण्यासाठी घेणं अत्यंत गरजेचं आहे, नाही का.
0: आणि कसं आहे ताई, दुपारी 12:30 मुहूर्त आहे बघा, खेड्यातल्या लग्न असोत की शहर मधले असोत.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे काय व्हायला ताई, वराडी लोक अक्षरशः म्हणजे भाजून निघाले.
1: आता वरचे

0: उष्णतेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाची जी तीव्रता आहे ती वाढत चाललेली आहे, त्यालाही कारणीभूत आपणच आहोत. पर्यावरणाचं संरक्षण आपण योग्य पद्धतीने करत नाही आहोत. प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे, शिवाय जंगलतोड वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्या अनुषंगानं वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कमी प्रमाणात केलं जात आहे, नाही का?
1: होत आहे. आणि पुन्हा सिमेंट काँक्रीटीकरण झालं पाहिजे. पहिले ताई आमच्या लहानपणी शेणानं सारवायचे आमचे घर होते, तर ते कसं वाटत की शीतळ राहत.
0: हो.
1: आणि पुन्हा पहिलं रानामध्ये पाणी होतं ताई प्याला मातीच्या, आता ते पाणी म्हणजे एकदम आताच्या ह्या तुमच्या फिल्टर मशीन पेक्षा चांगलं होतं. आता कसं झालं की हे सिमेंट काँक्रीटकरण झाल्यामुळे उष्णता मान वाढ राहिली, तर ताई आता हे झालं. पण मी थोडं वैयक्तिक काळजी कशी घ्यावं हे सांगतो ताई.
0: हो सांगा ना.
1: उन्हा जायचं असेल तर पाण्यावर डोक्याला बांधावं ताई. गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा. पाण्याची बॉटल एक कांदा सोबत ठेवावा. तळीव तेलकट तूप न खाल्लेलं बरं ताई.
0: बरोबर.
1: आणि मार्केटच्या थंड पेयावर जोर मारू नये. त्याऐवजी आपले घरच्या ताक आणि दह्याची लशी करून पेली तर ती ओरिजिनल लशी असती ताई. असं आहे बघा ताई. आणि आपल्याकडील जे जनावर आहेत ना ताई, मग त्यांना सावलीत बांधावं आणि त्यांना भरपूर थंड पाणी पाजावं. माणसाचं वागत आहे ताई. पण म्हणतात ना, पक्षी यांचे घरी नाही साम घरी, त्याची चिंता करी नारायण.
0: खरंच.
1: घर जनावर वारुळा तर आहे, त्याच्याकडे पाहि पांडुरंग.
0: वा किती छान. बरं, किती छान उभी आहेत या.
1: पांडुरंग त्याच्याकडे लक्ष ठेवते. पण आपण जरा आपल्या आखाड्यावर बोरवेलच्या जवळ जर समजा पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या तर त्या बिचाऱ्या म्हणजे त्यांची तहान भागल ना ताई.
0: खरंच खरंच. कुठलं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
1: आपण उन्हावर संवाद केलाय तर गिरफ्तार चित्रपटातलं द्याई काही गोरा रंग काला न हो जाय.
0: ठीक आहे. आजच्या सुरोकामेला या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: दोन मित्र घ्या ताई.
0: बोला.
1: भास्कर देवके बिलोलीचे हरिश्चंद्र शिंदे मरसूर आणि धाराजी बबनराव शिंदे ढसाडीजी.
0: ठीक आहे. आजच्या सुरोकामेला या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आता एक आपल्या आवडीचं हे छानसं गीत.
1: धन्यवाद ताई. धन्यवाद.

0: आणि श्रोते हो, याबरोबरच सुरू का मेला हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सहभाग होता सुमेधा कुलकर्णी यांचा.
1: मैत्रिणीने आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या सुरोकामेला या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. दुपारचे 12 वाजलेत. प्रसारित करीत आहोत महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा, लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर ॲथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या व्हिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड गर्वाची फिलिंग आणि हम्बलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात

0: एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता. त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. ह्या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि 1 मेरिट इन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBAची तयारीसुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
0: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत. त्याच्यामुळं माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला, पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत. ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है. तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील, त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा आई वडील चुलते लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा. ह्या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये. तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही. आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे, याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुला मुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते. मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएट

0: क्वेश्चन एंट्री एफ कॅट थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू होतो, डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात, जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केले कॉमर्स आर्ट्स सायन्स तिन्हीमध्ये, किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क, मग त्याला माणसं वाचा आणि कर्म असं बोलतात. माणसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे. एकाच जागी बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं ट॑पिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचं लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला 1/2 तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालं आहे, काय घडलं आहे, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्यामागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात. स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो, युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष, जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSBमध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला,

त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची, त्याच्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात, 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार, जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत, वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत, त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोक मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळे असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाल्या सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे IT नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं, त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो, त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत, त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो, अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक्स शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं, ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही. मॅप रीडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इतपत सगळं

0: शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते.
0: हां
1: तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत.

0: जर डिसिप्लिन तिथे होतं तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल मुलगी असेल कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच एस एल पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून, त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही. त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहीत होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभवती खूप लोक असायचे घरातले आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचं फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलं ते खायला चालू करा. त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी तर ती प्लीज आपल्या आईवडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे, ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता, ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार, तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते करत राहा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळ कडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया ह्या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये तिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्यावेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला,

0: मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची, त्यामुळं मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती, कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे, अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
1: मैत्रिणींनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
2: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काय नाही, आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना, तर तिचे 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाळे वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले, आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार, असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
0: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ॲक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार, काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणतीही असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको, फक्त जॉबच कर, असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते. आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं, असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे. आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत, त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा, ऐसी बुद्धी दे अनंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी. आणि

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत

आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड कधी नंदियाल नंदी तट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा, हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चेले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येत्या 8वीपासून म्हणजे 63 वर्षे 61 वर्ष रेडिओ ऐकतो। रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे। श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते, त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते। श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो। आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे, त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे।
0: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली। कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे।
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं।
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे।
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत।
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं। आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते। ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते। आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे। छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो। त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो। ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात। ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो। साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच

0: प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि

0: कृत्य प्रतिसाद देतात लेखकासाठी.
1: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
0: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी.
2: श्रोतेहो नमस्कार, मी देवीदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाची डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
1: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
3: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.
0: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
1: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले.
4: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलहरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीची पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान डवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन

0: शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे. लेखक तज्ज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव यशोगाथा आणि ज्ञान आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्रहो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढवते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
1: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
2: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
1: लेखकांच्या लेखणीतून
2: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
2: अविरत.
3: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांना.

चित्रपट संगीत श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं हुप्पा हुय्या या सिनेमातलं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता संपला. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 मिनिटांनी जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली।

0: मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165 जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ S जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय अ व्हेरी स्पेशल

0: bonds of cricket. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
1: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवेत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 मध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी एक दिवस

0: राष्ट्रीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
1: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान, जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPA मध्ये असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार, सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत, भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन, प्रतिमापूजन, पुस्तक वाटप अधिक विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IIM जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आत्ता आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उर्मिला कुलकर्णी यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया रामप्रसाद की तेरवी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: आयुष्य सात सुरांसारखं असतं. जिस दिन सही सूर को पहचान जाओगे जिंदगी आसान हो जाएगी. वयोवृद्ध संगीतकार रामप्रसाद भार्गव आपल्याकडे पियानो शिकणाऱ्या छोट्या सक्षमला सांगतात आणि त्यानंतर काही वेळातच पियानो वाजवायला बसलेल्या असतानाच त्यांचं निधन होतं. त्यांचे चार मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंड, मुलांचे मामा मामी हे सर्व येऊन पोहोचतात. या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव, त्यातले तऱ्हेवाईक

0: सूर असा एक कोलाहल रामप्रसाद यांच्या घरात चालू राहतो. प्रसंगाचं गांभीर्य विसरून कोण आधी आलं, कोणाला यायला उशीर झाला, एकाला विमानानं यायला परवडतं, दुसऱ्याला एसटीशिवाय पर्याय नाही, तिसरा टॅक्सीनं आलाय, चौथा अजून कसा आला नाही, बाप मेलाय तर यायला नको का, अशा अनेक तक्रारी ऐन अंत्यसंस्कारांच्या गडबडीत होत राहतात. भाचे मंडळी नीट प्रथा पाळत नाहीयेत म्हणून मामाच्या तक्रारी. जावई आपला जावईपणा सोडायला तयार नाहीत. धाकटी जाऊ आली नाही म्हणून तिच्या मागे तिची निंदा करणाऱ्या तिघी जावा. हे सगळं अनेक कुटुंबांमधून पिढ्यान पिढ्या रंगणारं नाट्य. या अनिवार्यपणे होणाऱ्या संवादांमधून आपापसातले हेवेदावे, मत्सर, ईर्ष्या, राग, लोभ आणि जैविक नात्यातून ठिबकणारा जिव्हाळा अशा मानवी भावभावनांचे सगळे सूर आळवले जात राहतात. पिढीनुसार प्रत्येकाच्या दुःखाचं प्रमाण ठरतं. तरुण नातवंड उंडारत राहतात, लहानग्यांना काय चाललंय ते कळत नाही. भेटायला येणारे परिचित कसं झालं म्हणून अम्माला म्हणजे रामप्रसाद यांच्या पत्नीलाच विचारत राहतात. तीही शोकग्रस्त सुरात, अहो रात्रीच जेवले होते, इथपासून सगळा घटनाक्रम अनेक वेळा सांगत राहते. दोघं तरुण नातू आपापसात त्या प्रकाराची खिल्लीही उडवतात. धाकटा मुलगा निशांत मुंबईहून येतो सर्वात शेवटी. त्याची बायको सीमा अंत्यसंस्कार झाल्यानंतर येते. ती आल्यानंतरही तिची पाठ वळताच कुत्सितपणे खिदळणं चालूच राहतं. या प्रकारानं सीमा आणखी चवताळते. अस्थिविसर्जनासाठी चौघे भाऊ जातात तेव्हा काही काळ तेही आपल्या बालपणात जातात आणि पित्याच्या आठवणींनी हळवे होतात. पण पुन्हा वर्तमान डोकं काढतोच. आता आईचं घराचं काय करायचं, वडिलांचं कर्ज कोणी फेडायचं, यावरून उणीदुणी काढली जातात. जबाबदारी झटकली जाते. निशांत अलिप्तच असतो. अम्मा हे सगळं उदास नजरेनं न्याहाळत राहते. जीवाभावाची सगळी भोवताली असूनही आपण एकाकी आहोत असं तिला वाटतं. वर्षश्राद्धाला सगळे येतील की नाही या आपल्या मनातल्या प्रश्नाला त्याचं उत्तर म्हणून जे काही श्राद्ध उरकायचं ते आत्ताच उरका, लवकरात लवकर त्यांना मुक्ती द्या असं म्हणून ती निर्णय घेते. आईचं, घराचं आणि कर्जाचं काय हे प्रश्न अनुत्तरित ठेवूनच सगळे निघू लागतात. निशांत आणि सीमाच आपापसात ठरवतात, कर्जाची जबाबदारी घेतात. आजवर अलिप्त राहिलेली सीमा जाताना घरातल्या भिंतीवरची वाकडी झालेली फ्रेम सरळ करते आणि सासूला खऱ्या उत्कटपणे मिठी मारून तिचा मूकपणे निरोप घेते. ही असते सुराची सही पहचान. आता रामप्रसादच्या घरात रामप्रसाद संगीत विद्यालय सुरू झालंय. अम्मा मायेनं छोट्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतेय. 13 दिवसांची ही कुटुंबकथा म्हणजे दिग्दर्शक सीमा पहावा यांनी उपरोध आणि करुणेच्याही नजरेतून घडवलेलं गंभीर प्रसंगाचं खिळकर शैलीतून घडवलेलं मनोरंजक दर्शन म्हणता येईल.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत रामप्रसाद की 13वी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आंब्याचं कलम वर्षभरामध्ये केव्हाही करता येतं, तथापि जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्त योग्य आणि सोयीचं ठरतं. मे जूनमध्ये आंब्याच्या फळांचा हंगाम संपतो, गावठी आंब्याच्या कोया मुबलकपणे उपलब्ध होतात. या कोया रुजवण्यास 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो आणि जुलै ऑगस्ट या काळात भरपूर खुंट रोपं उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मातृवृक्षांचा फळांचा हंगाम संपून नवीन पालवी येऊन ही पालवी जुलै ऑगस्ट महिन्यात पक्व होऊन त्यावरील डोळेही भरधार झालेले असतात. जुलै ऑगस्ट हा पावसाळ्याचा मध्य असतो, जमिनीत भरपूर ओलावा असतो, त्यामुळे मातृवृक्षावरील काड्या रसदार असतात. हवेमध्ये आर्द्रता भरपूर असते, कलम यशस्वी होण्याचं प्रमाण याच काळामध्ये अधिक असतं. स्टॉक आणि सायन यांचं वयही जवळजवळ सारखंच असतं. जूनमध्ये आलेली पालवी आणि जूनमध्ये उगवलेल्या रोपांचं वय समान असतं, त्यामुळे जोड व्यवस्थित होतो. कलमासाठी कलम काड्या काढताना त्यावरील डोळे चांगले फुगलेले असले पाहिजे.

आहेत जे शेंडे सूर्यप्रकाशात आहेत तेच कलम काड्या म्हणून काढावेत. एकाही कलम काड्यावर कुठलाही रोग अथवा कुठलीही कीड असू नये. पावसाळ्यात कर्पारोगाची बुरशी, शेंडा, पोखरणारी अळी आणि मिलीबग तसंच तुडतुडे या रोग किडींची शक्यता असते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मातृवृक्षाची बाग निरोगी असली पाहिजे. ज्या झाडावरून कलम काड्या मिळवायच्या आहेत त्या झाडांची जून महिन्यातच फळांचा हंगाम संपल्यावर निगा राखणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीची मशागत करून घेणं गरजेचं असतं. खोडाभोवती चाळणी करून तण काढून वयोमानाप्रमाणे खतं घालावी. खतं घालताना त्यात कंपोस्ट खत तसंच नत्र स्फुरत पालाशयुक्त रासायनिक खत यांचा समावेश असावा. साधारणपणे प्रत्येक झाडास 50 किलो कंपोस्ट खत आणि 5 किलो 19-19-19 हे मिश्र खत घालावं. पाऊस नसेल तर पाणी द्यावं. रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी बोर्डो मिश्रणाची एक फवारणी करावी. तसंच किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारावं. झाडांच्या खोडावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. नवीन पालवी आल्यानंतर आणि तिची पुरती वाढ झाल्यानंतर काड्या लवकर तयार होण्यासाठी पानावर लिओसिन हे संजीवक 1000 PPM या तीव्रतेचं फवारावं. या व्यतिरिक्त कलम काड्या काढल्यानंतर त्या बुरशीनाशकामध्ये बुडवून घेऊन ओल्या शेवाळामध्ये किंवा ओल्या बारदानात गुंडाळून घ्याव्या आणि कलम करण्यासाठी लवकरात लवकर वापराव्या. रोपवाटिकेत केलेल्या निवाऱ्यामध्ये कलम करण्याचं काम करावं. कलम करण्याचं काम कुशल माळ्याकरवी करावं. चरातून अंकुरलेल्या कोया निवडून घेऊन त्यावर कोय कलम बांधावं. जी रोपं वाढली आहेत ज्यावरील पानं हिरवी झालेली नाहीत आणि जी रोपं कोवळी आहेत त्यावर सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करावं आणि जी रोपं उंच झालेली आहेत ज्यांची पानं हिरवी झाली आहेत अशा रोपावर शेंडा कलम पद्धतीनं कलम बांधावं. कलम करण्यासाठी योग्य पद्धतीनं काप घेऊन स्टॉक आणि सायन यांची जुळणी करून जोड व्यवस्थित बांधून घ्यावा. अशी तयार केलेली कलमं पॉलिथिनच्या जाडसर पिशव्यांमध्ये बदलून घ्यावीत. पिशव्या भरताना त्यामध्ये खत मातीचं मिश्रण निवडून आणि चाळून भरावं. तयार कलमांचे गट करून त्यावर क्रमांक देऊन ती आडोश्यास मांडावीत. जुलै ऑगस्टमध्ये तयार केलेली कलम रोपवाटिकेतच पुढच्या जून महिन्यापर्यंत सांभाळावी आणि मग ती लागवडीसाठी अथवा विक्रीसाठी वापरावी.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व कम्प्रेस होत असेल किंवा टेम्पररीली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: आता नेमकी कारण काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे विटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. विटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर विटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते विटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली विटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतं, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्या

0: मला डिफरेंशिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
1: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
0: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल म्हणजे 3 महिने 4 महिने 5 महिने तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर ते एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: हा, डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी श्यामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धतीसुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो

0: येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ PS श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे।

सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज

0: मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार, शुभ संध्या. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 48 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन ऐकाल, राग सिंहमेद्र मध्यम आणि वसंता. दोन्ही राग रूपक तालात निबद्ध आहेत. मृदंगमवर साथ आहे NS कल्याणरमणी यांची. तर ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन राग सिंहमेंद्र मध्यम आणि वसंता.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन आपण ऐकलं. राग होते सिंहमेद्र मध्यम आणि वसंता. त्यांना मृदंगम साथ केली होती एन एस कल्याणरमणी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. प्रसारित करीत आहोत युववाणी.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं, याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले, वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आत्ता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज

0: आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हो बरोबर. हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांत मध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेस मधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं. त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग BSc अग्री करू की BSc का इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगलं आहे आणि मॅथ्सला मला 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझे माझ्याबरोबर जे विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्यासुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
0: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं, नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
1: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात UPSC ने करावी का MPSC ने करावी. 2015ला म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पास आउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते MPSC मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण MPSC करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण MPSC करू त्यानंतर क्लिअर केल्यानंतर UPSC ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता. आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ॲक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो सुरुवातीला. थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलिम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मिन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो की मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्याबरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला.
0: बरं.
1: जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे,
0: अरे वा,
1: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला, फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
0: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात MPSC आणि UPSC मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
1: हो, त्या बाबतीत क्लिअरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठलीही करायचे हा इश्यू पहिला सुरुवातीला नव्हता की बाबा कुठली तर मिळू दे आणि काय तर करू, हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणा गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेला नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता.
0: बरं,
1: त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता. मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम

0: उत्तीर्ण आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंतचं, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण इकडंच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
0: तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे. टेक्निकल भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युली तिकडे आहे करिअरमध्ये. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो, कारण
1: बरोबर नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणतेही करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचं आहे आपल्याला ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षांना मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो. कदाचित मला ही आवड होती काय, माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं काय, मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे. हे काच उत्तर जेवढ्या लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना, प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही. मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
0: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तसाच मी सुद्धा आहे.
1: बरोबर.
0: मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत, मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो होतो मी.
1: म्हणजे
0: एमपीएससीच्याच, युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं, कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासून जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी, म्हणजे पूर्ण अभ्यासानिशी करून सुद्धा मी फेल झालो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो, असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं. मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती, पण मग मी काय केलं की गट बवर फोकस करू, आपण गट बचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला, मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच, म्हणजे की आतापर्यंत केलेलं मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या, फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू, गट बची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाच्या जोरावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता, की त्या लॉकडाऊनमध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडंसं मदत झाली, कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिसमध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळं, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लागली, योगा थोडा थोडा करायला लागलो, चांगले एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळं थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची पर्सनॅलिटी असत्या, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे त्याचंही कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट बची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, त्या तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा ते 2020 कंबाईंड गट बमध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात, त्यावेळी सहायक कक्षा अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, म्हणजे जी गट बची मुख्य परीक्षा होण्या अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी, आणि क्लिअर झालं होतं की आपल्या क्लास 2 गॅझेटेड आपल्याला भेटणार यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास

0: चुकं करतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात. आणि तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
1: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल. तुम्ही कसं नियोजन केलं?
0: हा, गणित बुद्धिमत्ता, लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल एबिलिटी आहे, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन्स हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
1: बरोबर,
0: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी बी ए बॅकग्राऊंडचा आहे, मी बी कॉम बॅकग्राऊंडचा आहे, मी बी एस सी बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा बी एस सी मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढं आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही, पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तरच स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे. तो एक भाग आहे, पूर्ण गणित असं नसतं ह्याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची, म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर एमपीएससीच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. तो गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही. तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण सीसॅट जो भाग आहे सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमचे मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल ॲप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथं सोडवावं लागतात. पण आत्ताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे सीसॅट, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काही तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे आहेत असा काही भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं. बाकी तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी एमपीएससी राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते, म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबसबद्दल बोलतो मी. 4 जनरल स्टडीज, GS1, GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमचे व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले, म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, तसे 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान तसं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाच्या 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिलेलं लँग्वेज असं हे सामान्य. ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वीपर्यंतचं तुमचं जे काय आत्तापर्यंत नॉलेज आहे
1: बरं
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आत्तापर्यंत वाचलेलं, नागरिकशास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे, कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे, कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे की स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशन मध्ये काय वळणार, तुम्ही पहिला सिलेबसकडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ते सिलेबस सांगणार की सिलेबसमध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं त्याची जाणीव ही तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरनं तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचे व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स, तुम्ही सोर्स कुठले वापरता
1: एक्झॅक्टली,
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा 3 नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे. सोर्स तुम्ही काही वापरू शकता, जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा

0: करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
1: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तो मला वाटते आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्त्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा, कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीने हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चनचे अनालिसिस करत होतो त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीने हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला, मग मी त्या इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूजपेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय कुठल्या जे त्याच्याशी संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे इथं. त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं, कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचा सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची आहे. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला मी, रिअलाइज झालं काय आहे, त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला आहे मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, चांगलाच वापर करावा, ते शॉर्टमध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
0: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, हे तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास 1 होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडस बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणं योग्य आहे. आता आत्ताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
1: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मीच मध्ये जा किंवा हे, हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे ते, तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला ज्याचे काही एखादी हॉबी असेल ते हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे, की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा ह्या तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची, किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं, मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी, की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला, की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कुणाला पाहता येतं तर ते पालकांना पाहता येतं, तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखरच जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही, इंजिनियर बनेल तो पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे म्हणणार आहे, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचा कल जर तिथं त्याला हे क्लिअर झाला असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्डबद्दल माझं हे सांगेन की

0: मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा
1: असं काही
0: असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला का माझं कल क्लिअर होता मला की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं. 100 टक्के मला विश्वास होता की मी 100 टक्क्यात क्लिअर करणार. हे अनिश्चिततेचं फील्ड आहे त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी खूप महत्वाचा आहे या फील्डमध्ये. तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचा मग आपण. मग प्लॅन बीमध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतो आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं.
1: बरं
0: हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू नाही तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये. मग त्याचासुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा.
1: बरोबर.
0: कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही पर्याय आहे. त्यामुळे मी करू शकतो एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चीलमध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे. निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. त्यात जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे. ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे तरच आपला प्रवास चांगला होतो.
2: सर सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात. या पदाचं स्वरूप काय आहे कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे 4 विंग आहेत मेजर. त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी. तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल 4 विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवायोजन कार्यालय म्हणजे जे आधीचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर जे केंद्राचा CNV ऍक्ट आला कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सी ऍक्ट आला की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील खाजगी यंत्रणेतल्या असतील तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
2: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात तर पहिले महत्त्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत राज्य पुरस्कृत योजना आहेत जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना त्या राबवल्या जातात त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिसमार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावे कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात रिक्त पदं आहेत किती त्यांचे कर्मचारी काम करत आहेत आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची की त्यांना कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याच्याच ऑनलाईनचं माध्यम हे झालं तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्त्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत सहकारी सोसायटी तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाच्या विविध विभागांची कामं असतात म्हणजे PWDचं काही काम आहे डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत किंवा काही चालक पाहिजे आहेत किंवा काही मल्टीस्किल टेक्निशियन पाहिजे आहेत तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती म्हणजे एखाद्या आस्थापनामध्ये किती काम करणारे कर्मचारी संख्या किती आहे रिक्त पदे त्यांची किती आहेत सध्या किती काम करतायत पुरुष किती आहेत महिला किती आहेत तर ह्याचं क्वार्टरली रिटर्न भरून घेणे आणि त्याची माहिती शासनाला देणे. आणि एक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक आहे की जे स्वायत्त महामंडळ आहे की जे ऍक्च्युली ते महामंडळ म्हणजे मराठा कुणबी समाजासाठी कर्जाची सुविधा देण्यासाठी गट कर्ज व्याज योजना परतावा योजना आहे वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना आहे. त्यानंतर आहे आमची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आता सध्या आपण ज्याला लाडका भाऊ आता जे म्हटलं जाते स्टायपंड स्कीम जी आहे इंटर्नशिप

कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गीत. गीत गुरु ठाकूर यांचं आहे आणि संगीत पुन्हा एकदा अजय अतुल यांचं.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातनं झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या 2 वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजारमूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या

कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक

0: भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, अर्व लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नव्हती. मी ते सांगत होते मुलांना. मुलांना गोष्ट रूपात तो कार्वर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा. कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असंच आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक ती वही भरली तेव्हा ती मी एका ज्या बीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षक आणि ते म्हणाले की ते छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही ही थोडक्यात लिहिलं आहे, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले. तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं. पुन्हा लिहिलं मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकच एक पिकलं नुकसान ह्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले. म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते का ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, याचा एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं तेव्हा जे आमच्या त्या बीएडच्या शिक्षकांनी ते म्हणाले सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती, पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं माझी तळमळ म्हणा किंवा माझी त्यामागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्यावेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे

0: असं झाल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला. कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, परवा त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून येत आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असा तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: विणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळी दोघंही नवरा बायको हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक्स विकायच्या रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे. ती एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे, तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही, तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंच आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा थोडा ग्रांथिक शब्द होईल पण कष्ट करायला कमी न पडलं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात कसतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल असं वागत असेल तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही, तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाटली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज हा चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो, तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवरची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं

0: आवश्यक आहे. तर ही भेट ही अशी होती.
1: मीनाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कार्वर ही व्यक्ती नाही.

0: तेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कार्व्हर ही व्यक्ती नाहीये, तो एक विचार आहे. कार्व्हर हे जगणं आहे, कार्व्हर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडलेत, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत, त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातल्या. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते. विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते. आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होती, तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली, तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असताना ही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं, तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठले आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात, तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो. ते स्वतःच्या प्रयोगातून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधनं ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडा स्कडरचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतो, किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कार्व्हर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे नियोजन याविषयी. डॉक्टर अश्विनी बाबूराव गावंडे, सहाय्यक प्राध्यापिका, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया म्हणजे आपल्याला शेतमालाची काढणीनंतरची हाताळणी, स्वच्छता, प्रतवारी आणि संरक्षण करून त्याचं मूल्यवर्धन करणं असं आपल्याला म्हणता येईल. यामुळे नाशवंत मालाचे आयुष्य वाढवून ज्यूस, जाम, लोणचे किंवा सुकवलेले पदार्थ यासारख्या उत्पादनांमधून 3 ते 4 पट जास्त आपल्याला नफा मिळू शकतो. आणि हे उद्योग प्रामुख्याने ग्रामीण भागात लघु उद्योगाच्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी यशस्वी देखील झालेले आहेत. तेव्हा जर आपण या उत्पादनावर योग्य पद्धतीने प्रक्रिया जर आपण केली तर त्यामधून चांगला असा उद्योग आपला उभा राहू शकतो आणि नवीन उद्योजकांना या माध्यमातून चांगली संधी देखील आपल्याला म्हणता येईल. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करत असताना नियोजन करणं किती महत्त्वाचं आहे याविषयीचीच माहिती आजच्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अश्विनी बाबूराव गावंडे. कृषी प्रक्रिया विभागात त्यांनी आचार्य पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे नियोजन याविषयीची माहिती. तर नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आता फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचं जर नियोजन आपल्याला करायचं झालं तर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला लक्षात घेणं आवश्यक आहे?
2: फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करताना सर्वप्रथम आपण काय करायला हवं तर आपल्या भागातील उपलब्ध कच्चा माल, हवामान आणि बाजारपेठ यांचा विचार करणं खूप आवश्यक आहे.
1: बरं.
2: उद्योग हा शक्यतो ज्या भागात त्या भागात तयार होणाऱ्या फळे आणि भाज्यांवर आधारित असावा.
1: अच्छा.
2: त्याचप्रमाणे कच्चा माल हा थेट शेतकऱ्यांकडून किंवा मग बागेतून खरेदी केल्यास तो ताजा आणि चांगल्या दर्जाचा आणि तुलनेने स्वस्त देखील मिळतो. त्यामुळे काय होतं तर उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि मग तयार होणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता देखील चांगली राहते.
1: अच्छा. ज्यावेळेस आता आपण फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग हा कोणत्या स्तरावर उभारला जाऊ शकतो?
2: आता फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग हा लघु, मध्यम आणि मोठ्या स्तरांवर उभारता येऊ शकतो.
1: अच्छा.
2: ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी स्वतः लघु उद्योग सुरू केल्यास त्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक मूल्य मिळतं. मध्यम स्तरांवर काही शेतकरी किंवा उत्पादक एकत्र येऊन सहकारी तत्वावर किंवा गट पद्धतीने उद्योग सुरू करतात.
1: अच्छा.
2: त्यांच्याकडे मोठी आर्थिक क्षमता, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्याचबरोबर स्वयंचलित यंत्रसामुग्री तसंच पॅकिंग, साठवण आणि वाहतूक यांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असतात.
1: बरं. फळे आणि भाजीपाल्याचा प्रक्रिया उद्योग आपल्याला सुरू करायचा असेल तर त्या उद्योगासाठी पायाभूत सुविधा असणं देखील महत्त्वाचे असतात मॅडम.
2: नक्कीच. त्या का महत्त्वाच्या आहेत तर फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग यशस्वीपणे चालवण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण की उद्योगात कच्च्या मालाची खरेदी, प्रक्रिया, पॅकिंग, साठवण आणि मग बाजारपेठेत माल पोहोचवणे ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या सततपणे चालू असतात.
1: अगदीच.
2: जर रस्ते, वीज, पाणी, वाहतूक आणि मजूर यासारख्या सुविधा सुव्यवस्थित उपलब्ध नसतील तर उत्पादनात अडथळे येऊ शकतात आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील वाढते.
1: बर.
2: त्यामुळे उद्योग सुरू करताना या सर्व सुविधांचा नीट विचार करूनच ठिकाणाची निवड करणं आवश्यक असते.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणाहून तुम्हाला बाजारपेठ मिळू शकते का?
2: नक्कीच.
1: हा देखील महत्त्वाचा प्रश्न येतो.
2: ह्या सर्व गोष्टी आपण विचारात घेणं खूप आवश्यक असते.
1: आणि अन्न प्रक्रिया प्रांगण म्हणजे नेमकं काय सांगता येईल मॅडम आपल्याला आणि त्याचे देखील काय फायदे आहेत? बरं.
2: तर अन्न प्रक्रिया प्रांगण म्हणजेच फूड पार्क. तर अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनेक ठिकाणी अन्न प्रक्रिया प्रांगणे निर्माण केलेले आहेत.
1: बरं.
2: आता या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
1: बर.
2: जसं की वीज, पाणी, साठवण कक्ष, शीतकक्ष, सुरक्षा व्यवस्था, प्रयोगशाळा तसेच काही यंत्रसामग्री ह्या नाममात्र भाड्याने दिल्या जातात.
1: अच्छा.
2: त्यामुळे लघु आणि मग मध्यम उद्योजकांना मोठी गुंतवणूक न

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: करता उद्योग सुरू करणे सोपे होते.
1: जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये छोट्या प्रमाणात जर आपल्याला प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर तो करता येऊ शकतो का?
0: नक्कीच. जसं ग्रामीण भागात काय

0: सामग्रीत सुरू करता येतात. जसे की मनुके तयार करणे, सुके अंजीर बनवणे, फळांच्या कँडी तयार करणे, भाजीपाला सुकवणे, अनारदाना किंवा मग ट्रुटी फ्रुटी तयार करणे इत्यादी उद्योग घरगुती स्तरावरही करता येतात.
1: बर,
0: अशा उद्योगांसाठी जास्त वीज, पाणी किंवा मोठी जागा लागत नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या शेताजवळ किंवा घरातूनही उद्योग सुरू करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.
1: आणि जर प्रक्रिया उद्योग आपल्याला सुरू करायचा असेल तर त्यासाठी इमारत कशी असावी? बरं,
0: प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी इमारत ही योग्य आकारमानाची असणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर तिथे स्वच्छता असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. इमारतीमध्ये कमीत कमी 50% जागा तरी अशी असावी की ती मोकळी असेल. त्यामुळे मग कच्चा व तयार झालेल्या मालाची हालचाल तसेच यंत्रसामग्रीची दुरुस्ती करणे सोपे होते. इमारतीत स्वच्छता राखणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी गोष्टी खूप आवश्यक असतात. तसेच यंत्रसामग्री बसवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य जागेचे नियोजन करणं हे देखील एक महत्त्वाचं त्यामध्ये टप्पा ठरतो.
1: अगदी अगदी. जर हा प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी जे कुठलं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का? आणि जर प्रशिक्षण घेणं गरजेचं असेल तर ते एखाद्या उद्योजकाने कुठे घ्यावं प्रशिक्षण?
0: नक्कीच, कोणताही फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करताना प्रशिक्षण हे खूप महत्वाचं ठरतं. कारण प्रक्रिया उद्योगात कच्च्या मालाची निवड करणे झाले, त्यानंतर प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत, त्यानंतर स्वच्छता, साठवणूक, पॅकेजिंग, वाहतूक, बाजारपेठ अशा अनेक बाबींचं ज्ञान असणं खूप आवश्यक असतं. आणि योग्य प्रशिक्षणामुळे काय होतं तर प्रक्रिया उद्योग अधिक यशस्वीपणे चालवता येतो. आणि मग उद्योजकाला आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन प्रक्रिया पद्धतीची माहिती देखील मिळते. राज्यात फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण हे अनेक ठिकाणी उपलब्ध असते. जसं की सर्व कृषी विद्यापीठे आहेत, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र, प्रत्येक जिल्ह्यातील कृषी उद्योजकता विकास केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. आणि काही नामवंत संस्था देखील आहेत, काही खासगी प्रशिक्षण केंद्रे या ठिकाणी देखील योग्य प्रशिक्षण दिल्या जातं.
1: म्हणजे प्रशिक्षित होऊनच आपल्याला हा उद्योग सुरू करावा लागेल, नाही का?
0: नक्कीच.
1: फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करत असताना मॅडम विक्रीचं नियोजन देखील खूप महत्वाचं ठरतं, तर ते कशा पद्धतीने करावं? बरं,
0: कोणताही उद्योग यशस्वी होण्यासाठी तयार झालेल्या उत्पादनाची योग्य आणि खात्रीशीर विक्री होणे अत्यंत महत्वाचे असते. प्रक्रिया सुरू असताना अनेक नवीन आणि लघु मध्यम उद्योजकांना तयार माल कुठे आणि कसा विकायचा हा प्रश्न पडतो. मोठे उद्योग आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी विविध माध्यमांमधून मोठ्या प्रमाणांवर जाहिरात करतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रे, मासिके, दूरचित्रवाणी, दृकश्राव्य माध्यमे किंवा मग संगणकीय माध्यमांचा वापर करून ते आपल्या उत्पादनांचा प्रचार करतात. मात्र लघु व मध्यम उद्योजकांसाठी अशा प्रकारच्या जाहिराती आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते, त्यामुळे त्यांनी मग स्थानिक बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करावे. जवळची मोठी गावे झाली, त्यानंतर तालुक्याची ठिकाणं, जवळची शहरे, येथे जाऊन किरकोळ विक्रेते, किराणा दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे, बेकरी, त्यानंतर शीतपेय विक्रेते किंवा मग इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांशी संपर्क साधून आपल्या उत्पादनांची विक्री करता येते. तसेच प्रक्रिया युनिटमध्ये थेट ग्राहकांना विक्री करण्याची सोय देखील केल्या जाते. आणि त्यानंतर कृषी तंत्रज्ञान किंवा मग उद्योगाशी संबंधित प्रदर्शने व मेळावे आयोजित केले जातात. तेव्हा अशा प्रदर्शनांमध्ये आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन केल्याने अनेक ग्राहकांना त्या पदार्थाची माहिती मिळते आणि मग उत्पादनाची जाहिरातही होते.
1: फळे आणि भाजीपाला ह्या प्रक्रिया उद्योग सुरू करत असतानाच नियोजन तुम्ही सांगितलं. आता आपल्याला फळांपासून जे काही प्रक्रिया उद्योग आपल्या मंडळींना सुरू करायचा आहे तर त्याविषयी काय माहिती सांगाल?
0: आपल्याला असे अनेक फळे आहेत आणि भाजीपाला देखील असतात की ज्यापासून आपल्याला प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात आणि त्याचा मग लघु, मध्यम आणि मोठ्या स्तरांवर आपल्याला त्याचा व्यवसाय देखील सुरू करता येतो. जसं की फळांमध्ये आपण जॅम, जेली, अनारदाना, मोरावळा अशा पद्धतीचे अनेक पदार्थ आपण तयार करू शकतो आणि ते लघु, मध्यम आणि मोठ्या स्तरावर देखील त्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो. आता या फळांमध्ये महत्वाचं म्हणजे झालं आपण सर्वप्रथम पहिल्या विषयावर बोलू की जॅम. तर जॅम म्हणजे काय? तर फळांचा गर हा ठराविक वजनाच्या साखरेत शिजवून तयार झालेल्या पदार्थाला जॅम असं म्हणतात.
1: बरोबर.
0: आणि अशा तयार झालेल्या जॅममध्ये मग ब्रिक्स 68.5 इतका असावा.
1: अच्छा.
0: जॅम म्हणजे काय? त्याची

0: वैशिष्ट्य जवळपास काय असतात की पूर्ण पिकलेले फळे आपण जामसाठी
1: वापरतो.
0: त्यानंतर त्याच्यामध्ये फळांचा गर वापरला जातो आणि मग फळांच्या गोडीवरती साखर वापरण्याचं प्रमाण अवलंबून असतं. जाम हा अपारदर्शक असतो आणि मग तो अनेक फळांचा गर वापरून मिश्रित जाम देखील आपल्याला तयार करता येतो. साधारणपणे काय होतं की गोड फळांपासून जाम करण्यासाठी कमी साखर लागते आणि मग साखरेच्या प्रतीवरच जामचा दर्जा अवलंबून असतो. म्हणूनच फळांचा जाम करताना चांगल्या प्रतीची साखर वापरणे खूप आवश्यक असते. सर्वसाधारण 1 किलो फळाला 1 किलो साखर पुरेशी असते. म्हणजे आंबट फळांपासून जाम तयार करताना साखरेचं प्रमाण हे जवळपास फळांच्या सवापट असते.
1: जाम आपल्याला तयार करायचा असेल तर त्यासाठी लागणारे घटक पदार्थ आपल्याला कोणकोणते सांगता येतील?
0: आता जाम बनवण्यासाठी मुख्यत्वे साखर, पेक्टिन, त्याची आम्लता हे खूप महत्वाचं असतं. आता पेक्टिन म्हणजे काय? साखर तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्याची गुणवत्ता चांगली असणं आवश्यक आहे. पेक्टिन काय आहे? तर रासायनिक दृष्ट्या पेक्टिन हा पिष्टमय पदार्थांच्या वर्गात मोडतो. पेक्टिनला अधिंकासारखा चिकटपणा असतो. मग जॅम, जेली आणि मार्मालेट्स तयार करताना पेक्टिन हा एक महत्वाचा घटक आहे. पेक्टिन, आम्ल आणि मग साखरेच्या एकत्रित वापरामुळे जॅम चांगल्या प्रकारे तयार होतो. ज्या फळांमध्ये पेक्टिनचं प्रमाण चांगलं आणि भरपूर असते त्या फळांपासून उत्कृष्ट प्रतीचा जाम बनतो. आणि ज्या फळांमध्ये पेक्टिनचं प्रमाण कमी असते अशा फळांमध्ये मग जाम तयार करताना बाहेरून पेक्टिन टाकावं लागतं. त्यानंतर आम्लता हा देखील महत्वाचा घटक आहे. चांगल्या प्रतीचा जाम तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रमाणात आम्लता असणं आवश्यक असते. ज्या फळांचा जाम तयार करावायचा आहे अशा फळांमध्ये आम्लता कमी असेल तर बाहेरून सायट्रिक आम्ल किंवा मग टार्टारिक आम्ल टाकावं लागतं. कच्च्या फळांमध्ये पिकलेल्या फळांपेक्षा आम्लता जास्त असते. आणि त्याचबरोबर रंग आणि वास हा देखील एक महत्वाचा घटक आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये रंग वापरणं आवश्यक असल्यास कायद्याने मान्य केलेलेच रंग वापरणं आवश्यक असते. रंग हा जाम तयार झाल्यावर शेवटच्या टप्प्यात मिसळावेत. आणि मग कृत्रिम वासाचा सहसा जाममध्ये उपयोग होत नाही, पण आवश्यकता जर असेलच तर कृत्रिम वास जाम तयार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात वापरावे. रंग आणि कृत्रिम वास जामच्या मूळ रंगाला आणि स्वादाला पूरक असणं खूप आवश्यक आहे. घटक आपण सांगितले तर ते खूप महत्वाचे आहेत जाम तयार करताना.
1: बरं, आणि त्याच पद्धतीने जेली देखील मुलांना खूप आवडत असतं.
0: हो,
1: तर त्या जेलीचे देखील काय वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी देखील कोणते घटक आपण वापरू शकतो?
0: जेली म्हणजे काय? तर फळांचे बारीक तुकडे किंवा मग गर पाण्यात शिजवून त्यापासून जो काढलेला अर्क आहे किंवा रस ठराविक वजनाच्या साखरेत शिजवून तयार झालेल्या पदार्थाला आपण जेली असं म्हणतो. आता जेली तयार करताना फळातील पेक्टिनचं प्रमाण हे देखील महत्वाचं असते आणि त्यावरच वापरायच्या साखरेचं प्रमाण अवलंबून असते.
1: अच्छा.
0: आता ज्या फळात पेक्टिनचं प्रमाण जास्त असते त्या फळांपासून तयार केलेली जेली ही चांगल्या प्रतीची असते. जसं की पेरू, कवट, पपई, संत्री, सफरचंद इत्यादी फळांपासून चांगल्या प्रतीची जेली बनवता येते. जेलीचे वैशिष्ट्य म्हणजे काय? तर मग कच्च्या फळांची त्याला आवश्यकता असते हे एक प्रमुख वैशिष्ट्य. त्यानंतर मग त्याच्यामध्ये फळांचा अर्क वापरला जातो.
1: अगदीच.
0: जेली थोड्याफार प्रमाणात पारदर्शक असते आणि पेक्टिनच्या प्रमाणावर आपण साखर किती वापरायची याचं प्रमाण अवलंबून असते.
1: तर मॅडम, आता स्वयंपाकघरात अनारदाण्याचा उपयोग होऊ शकतो का? बरं,
0: नक्कीच.
1: तो कशा पद्धतीने?
0: अनारदाना म्हणजे काय? हा आंबट जातीच्या डाळिंबाच्या दाण्यांपासून सुकवून तयार झालेला पदार्थ आहे.
1: बरोबर.
0: हा पदार्थ आपण स्वयंपाकघरात जसं की चिंच वापरतो किंवा आमसूल वापरतो ना, त्याऐवजी आपण तो वापरू शकतो.
1: बरं.
0: तो वापरल्यामुळे मग भाजी आहे, उसळ आहे, चटणी आहे, या पदार्थांना अशी आंबट गोड असा एक छान स्वाद मिळतो आणि त्यामुळे पदार्थांची चव सुधारते आणि ते अधिक रुचकर आणि स्वादिष्ट बनतात.
1: खरंय, खरं.
0: त्यामुळे स्वयंपाकघरात आपण हा एक चांगला ऑप्शन नैसर्गिक स्वादवर्धक मानला जातो.
1: अगदीच. आणि हा जर अनारदाना आपल्याला घरच्या घरी तयार करायचा असेल तर त्यासाठी मग कोणत्या जातीच्या डाळिंबाचा वापर करायला हवा? बरं,
0: आता अनारदाना प्रामुख्याने आंबट चवीच्या डाळिंबापासून तयार केला जातो. आपल्या भागात मात्र कमी आंबट पण गर्द लाल दाण्याची डाळिंब उपलब्ध असतात. मग अशा परिस्थितीत शक्यतो गणेश जातीच्या डाळिंबापासूनही चांगल्या दर्जाचा अनारदाना तयार केला जातो. जर डाळिंबाच्या बिया ह्या पांढऱ्या रंगाच्या असतील तर मग तयार होणाऱ्या अनारदाण्याला अजून आकर्षक रंग येण्यासाठी थोडासा तांबडा खाद्य रंग वापरला जाऊ शकतो आणि योग्य जातीची निवड केल्यास अनारदाण्याची जी चव आहे आणि गुणवत्ता आहे त्या दोन्ही चांगली राहते.
1: छान. आणि जर अनारदाना तयार करण्याची प्रक्रिया जर आपल्याला माहिती झाली तर नक्कीच पण या प्रक्रियेच्या माध्यमातून अनारदाना आपण तयार करू शकू.
0: नक्कीच. आता अनारदाना तयार करण्यासाठी काय करणं? तर सर्वप्रथम चांगल्या प्रतीचे डाळिंबे निवडून त्यातील दाणे वेगळे काढले जातात आणि त्यानंतर मग आवश्यक असल्यास सायट्रिक आम्ल म्हणजे बियांच्या गोळीनुसार जवळपास 4-5% किंवा मग खाद्य रंग त्याच्यामध्ये मिसळला जातो. पुढे हे दाणे स्वच्छ पसरवून सूर्यप्रकाशात किंवा मग ड्रायरमध्ये जवळपास सुमारे 55° सेल्सिअस तापमानावर 5-6 तास सुकवले जातात. दाणे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर मग त्यापासून अनारदाना तयार होतो आणि योग्य प्रकारे सुकवल्यास अनारदाण्याची गुणवत्ता चांगली राहते.

0: आणि त्याचा साठवण कालावधी देखील वाढतो. साधारणपणे 1 किलो ताज्या डाळिंबाच्या दाण्यापासून सुमारे 150 ग्रॅम अनारदाना तयार होतो.
1: निश्चितच.
0: आणि त्यामुळे डाळिंबाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी देखील उपलब्ध होते.
1: आणि त्याच पद्धतीने मॅडम आता मोरावळा हे देखील आपण बऱ्याच ठिकाणी घरी देखील तयार करतो आणि ग्रामीण भागातील स्त्रिया मोरावळा करून देखील चांगल्या प्रकारे प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात, नाही का? तर त्यासाठी कोणकोणते घटक लागतात आणि त्याचे प्रमाण देखील काय असायला हवं?
0: आता मोरावळा बनवण्यासाठी मध्यम आकाराची आवळे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डागाळलेली आणि किडलेली जी आहे ते बाजूला काढायची आणि मग फळे स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची. त्यानंतर त्यांना बोसणीच्या सहाय्याने जवळजवळ शिद्र करावेत आणि आवळा कांडीप्रमाणेच मग त्यांना उकळत्या पाण्यात 4 ते 5 मिनिटं ठेवावे. आता मोरावळा तयार करण्यासाठी आवळा जर आपण 1 किलो घेतला तर त्याच्यामध्ये साखर जवळपास 1 किलो घ्यायची. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण जवळपास 300 ml, सायट्रिक आम्ल 2 ग्रॅम, त्यानंतर विलायची 10 ग्रॅम आणि सुंठ पावडर 5 ग्रॅम इत्यादी घटक मोरावळा बनवण्यासाठी आवश्यक आहेत.
1: बरोबर. आता हे झालं मॅडम की मोरावळा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक लागतात आणि प्रमाण आपण किती घ्यायला हवं, तर त्याच पद्धतीने हा जर बनवायचा असेल तर कृती आपल्याला काय सांगता येईल?
0: तर सर्वप्रथम स्टीलच्या पातळ्यात पाणी मोजून घ्यायचं, त्यामध्ये मग साखर टाकून ती शक्य होईल तेवढी ढवळून घ्यायची. त्यानंतर मग काय करायचं तर विलायची सोलून त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आणि पातेल्यामध्ये मग सायट्रिक आम्ल, विलायची, सुंठ पावडर टाकून हे पातेले शिगडीवर मंद आचेवर ठेवायचे.
1: अच्छा.
0: पाण्यात साखर विरघळून त्याचा पाक होईपर्यंत पळीने हलवायचे आणि पाकाचा ब्रिक 70° सेल्सिअस होईपर्यंत तो पाक चांगला आटवायचा. त्यानंतर मग पातेलं खाली उतरून घ्यायचे आणि पाक थंड झाल्यावर त्यामध्ये मग उकळत्या पाण्यात 4 ते 5 मिनिटं ठेवलेली बोचून घेतलेली फळे टाकावीत. पळीने आवळे पाकात खालवर करायचे. मग पातेल्याला पातळ पांढरे फडके बांधून 3 ते 4 दिवस ते तसेच ठेवावे. नंतर मग पाकातील आवळे स्टील झाराच्या सहाय्याने बाजूला काढावीत. 4 दिवसांमध्ये आवळ्यातील पाणी बाहेर येऊन पाक पातळ म्हणजेच जवळपास 70 पेक्षा कमी ब्रिक्सचा होतो आणि हा मग पाक पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावा.
1: बरं.
0: परत मग हे पातेले शेगडीवर मंद आचेवर ठेवून पाक घट्ट करावा आणि पाकाचा ब्रिक 70° आल्यानंतर पातेले खाली उतरून घ्यायचे आणि पातेल्यातील मग पाक थोडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये तेच आवळे टाकून पळीने खालवर करायचे. पाक थंड झाल्यावर स्वच्छ करून घेतलेल्या बरणीमध्ये पाकासहित हे आवळे भरायचे. भरणीला घट्ट झाकण बसून ती थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावी. साधारणतः 1 महिन्यानंतर फळे मुरतात आणि चांगला मुळावरात तयार होतो आणि तो वर्षभर टिकतो.
1: छान. तर शेवटी जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल बरं मॅडम?
0: तर फळे आणि भाजीपाला प्रक्रिया करताना नेहमी आपण काय करायला हवं तर ताजे आणि चांगल्या प्रतीचे चांगल्या दर्जाचे कच्चा माल वापरणं खूप आवश्यक आहे. प्रक्रिया करताना स्वच्छता, त्याच्यानंतर योग्य प्रमाण, त्यांचं काटेकोर पालन केल्यास तयार पदार्थाची गुणवत्ता टिकून राहते.
1: बरं.
0: घरगुती पातळीवर किंवा मग लघु उद्योगात म्हणून जाम, अनारदाना, मोरावळा, जेली ह्या तयार करताना योग्य माहिती व मार्गदर्शन घेऊन काम केल्यास चांगल्या प्रतीचा उद्योग
1: करू
0: शकतो आणि मग त्यांना त्याच्यातून जास्तीत जास्त नफा देखील मिळू शकतो आणि पदार्थाची गुणवत्ता देखील चांगल्या पद्धतीने टिकून राहते.
1: अगदी. तर मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण फळ प्रक्रिया उद्योग सुरू करत असतानाचं नियोजन आणि कोणकोणते प्रक्रिया उद्योग आपण या माध्यमातून करू शकतो याविषयी सविस्तर अशी माहिती आजच्या कार्यक्रमामधून दिलेलीच आहे आणि नक्कीच शेतकरी बंधू याचा वापर करतील आणि फळ प्रक्रिया उद्योगाकडे वळतील यात काही शंका नाही. तर आज ही महत्वपूर्ण माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो आताच आपण फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे नियोजन याविषयी डॉक्टर अश्विनी बाबूराव गावंडे सहाय्यक प्राध्यापिका कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

शेतकरी बंधूंनो, यानंतर ऐकूयात मुख्य प्रकल्प समन्वय ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त कृषी सल्ला. उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावं. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेन्झोइट 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनोटोरम 11.7 SP 4 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात पावसाची उघाड बघून मिसळून यापैकी कीटकनाशकाची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. काढणीस तयार असलेल्या केळी झाडाची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी झाडाला काठीनं आधार द्यावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी आणि जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळ झाडाच्या आळ्यात आच्छादन करावं. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी आणि जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळ झाडाच्या आळ्यात आच्छादन करावं. बागेत सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावं. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. काढणीस तयार असलेल्या आंबा फळाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सीताफळ बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी आणि जमिनीचे तापमान राहण्यासाठी सीताफळ फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावं. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकात नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रोनिलिप्रोल 18 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पशुधन व्यवस्थापन. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज लक्षात घेता जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावं आणि पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे जनावरांना सावलीत बांधावं आणि पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. उष्णतेपासून पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. गोठ्यातील तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनयुक्त खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावं. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चराव्यास सोडावं. शेतकरी बंधूंनो, सदर कृषी सल्ला हा मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झाला.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळीरजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

0: मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी हा संदेश.

0: श्रोतेहो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
0: सुरो का मेला. आणि श्रोतेहो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: दर गुरुवारपासून आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बयुरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
1: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी.
0: बराबर,
1: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर जासा कार्यक्रम आवड
0: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

जाते। श्रोते हो, तुमच्या गोष्टी, तुमच्या आठवणी आणि तुमच्यासाठी निवडलेली गाणी घेऊन येतो कार्यक्रम सुरंग का मेला, आकाशवाणी परभणी FM 102 MHz वर दर शनिवारी 11:35 वाजून 35 मिनिटांनी।

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।
1: आनंदारे खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
0: आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी। आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर। आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा।

0: मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी।
1: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे। देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला। देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं। यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं। भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं। काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे। या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते। बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे। विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले। दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं। सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे। आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले। त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे। यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते। त्यात काहीही सापडलं नव्हतं। केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे। देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते।
2: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को, ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं। उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है।
1: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली। पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम

टेलिग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हॉइस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37,50,000 रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेश 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन

0: राजा सुब्रमणी यांची, तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती, आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या आवाजात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपण ऐकलात. गायक कलाकार होते शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुमित्रा सावंत यांच्या आवाजात सुधाकर कुलकर्णी यांची रचना.